माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: गव्हाची ओंबी वाऱ्याशी झोंबी.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईक.

0: किरण नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनु सोबत.
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आहे. सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये आणि आज आहे 28 सप्टेंबर 2024 आजची तारीख आणि आज आहे वार सोमवार. वीकेंडनंतर आणि फायनली गणेशोत्सवानंतर या आपण वीकेंडनंतरच्या या महिन्याच्या शेवटच्या आठवड्याकडे वळतो आहे. वीकेंडनंतरच्या सोमवारला दिवसाला सुरुवात झालेली आहे आणि आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात आपण संस्कृत सुविचारानं करूयात. एकस्य कर्म संविक्ष करोत्यन्नपो गर्हितम गतानुगतिको लोको न लोकः पारमार्थिकः. एका व्यक्तीची कृती पाहून दुसरी व्यक्तीही त्याचप्रमाणे निंदनीय कर्म करू पाहते. बघा, आपल्या समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत की समोरच्या व्यक्तीने एखादी गोष्ट किंवा कृती किंवा एखादं कर्म केलं तर ती सुद्धा त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न करते. ही गोष्ट काही नवी नाही आहे, ज्याला अनुकरण असंही म्हटलं जातं. लोक नेहमीच दुसऱ्याचं अनुकरण करतात, परंतु लोकसमाज खऱ्या अर्थानं सत्याचा मार्ग मात्र अनुसरणारा नसतो. बघा, बऱ्याच वेळा अनुकरण हे केलं जातं, मग ते या चांगल्या गोष्टी असो वाईट गोष्टी असो, पण अनुकरण होत राहतं. पण जेव्हा सत्याचा मार्ग निवडण्याची वेळ येते तेव्हा अनेक जण हा मार्ग जो आहे तो पत्करत नाही. आणि या श्लोकामध्ये समाजाच्या अनुकरणशील प्रवृत्तीवर आणि खऱ्या मार्गदर्शनाच्या अभावावर कुठेतरी टीका केली आहे. लोक प्रामुख्यानं दुसऱ्या व्यक्तीचं वर्तन पाहतात, ते फॉलो करतात, अनुकरण करतात, मग ते वर्तन सभ्य असो, सत्य असो किंवा असत्य असो. त्यामुळे समाजानं सत्य आणि धर्म यांचा मार्ग अनुकरायला हवा आणि योग्य व्यक्तींचंच अनुसरण करणं हे आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि असंच या श्लोकातून सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. श्लोक हा स्वतंत्र विचार आणि योग्य मार्गदर्शनाचं महत्त्व अधोरेखित करणार आहे. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात, या आठवड्याला सुरुवात करूयात. अनु आहे तुमच्यासोबत, गुड मॉर्निंग.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

आले जल गेले जल झाले जल आरपार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर

0: तरारावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर
1: नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ आणि तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आर्जरो तुमच्या सोबत. आणि सुंदर एका छान विचारानं आपण आपल्या दिवसाला सुरुवात करतो आहोत. बघा, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी परिस्थिती सतत बदलत असते. चांगले बरे वाईट अनुभव किंवा आयुष्यामध्ये काही स्ट्रेस असेल किंवा काही धक्कादायक गोष्टी असतील किंवा कधी कधी कठीण काळ आपल्यासमोर येऊन उभा राहतो आणि आपल्याला असं वाटतं की ही परिस्थिती बदलावी. पण परिस्थिती खरंच बदलत असते का? परिस्थिती कधी कधी पालटणारी नसते किंवा परिस्थिती ही पालटण्यासारखीही नसते. त्यामुळे परिस्थिती पालटण्याचा विचार करण्यापेक्षा विचार प्रक्रिया आपली सकारात्मक ठेवा. बघा, कुठलीही परिस्थिती येऊ, कुठलाही प्रसंग येऊ, जर तुम्ही तो प्रसंग त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी जर अगदी ठामपणे ठेवली असेल ना, तर आपल्याला असा विचार करायची गरजच पडत नाही की आपण ही परिस्थिती कधी बदलणार आहे किंवा येणारा हा जो काळ आहे तो कधी बदलेल याची आपल्याला फारशी वाट बघावी लागत नाही, कारण आपण प्रत्येक परिस्थितीला तोंड द्यायला उभे असतो, समर्थ असतो. दिवसाला प्रसन्न सुरुवात करूया. तनु आहे तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग.
2: माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं. तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निगा 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जन तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय निगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात जी आहे ती नक्कीच झालेली आहे. आणि आजच्या दिनविशेषकडे आणि आजच्या महत्वाच्या घडामोडी, घटना आणि महत्वाचा जन्मदिवस याकडे आपण वळणार आहोत. आणि आज आहे 28 सप्टेंबर 2026 आजची तारीख. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे महत्वाच्या घटना. पहिली पृथ्वी ची प्रदक्षिणा जी आहे ती करणारी विमान फेरी आजच्या दिवशी पूर्ण. सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांना प्रयोगशाळेत विशिष्ट प्रकारच्या जीवाणूंची वाढ होताना आढळली. वॉर्सोना नाझी जर्मनी समोर दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करली. इंडोनेशिया देशाचा संयुक्त राष्ट्रामध्ये 1950 प्रवेश. फ्रान्स देशानं नवीन संविधान स्वीकारलं. माली आणि सेनेगल देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश. आशा भोसले यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 1999 जाहीर. नाटककार विजय तेंडुलकर यांना विष्णुदास भावे गौरव पुरस्कार जाहीर. सलमान खान यांच्या पांढऱ्या टोयोटा लँड क्रुझर गाडीचा वांद्र्यामध्ये अपघात. अपघातामध्ये 4 गंभीर जखमी. स्पेसएक्स कंपनीनं फाल्कन 1 हे पहिलं खासगी अंतराळयान 2008 प्रक्षेपित केलं. पहिला रंगीत टेलिव्हिजन. CBSनं पहिलं रंगीत टेलिव्हिजन सर्वसामान्य लोकांना विक्रीसाठी 1951 उपलब्ध केलं. नाझी जर्मनी आणि सोव्हिएत युनियननं पोलंडच्या विभाजनावर दुसऱ्या महायुद्धात सहमती दाखवली. फ्रँक एस स्कॉट हे विमान अपघातात मरण पावलेले पहिले युनायटेड स्टेट्सचे आर्मीचे कॉर्पोरल भरती झालेले व्यक्ती आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. उन, उन, उन,

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तुम्ही ऐकताय नगरसेवन तरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्जन तुमच्यासोबत. 28 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि आजच्या दिनविशेषकडे वळूयात. फ्रेंच कथा लेखक, नाटककार, इतिहासकार आणि पुरातत्वज्ञ प्रॉस्पर मेरिपी यांचा जन्मदिन. बॉलकॉकचे संशोधक थॉमस क्रेपर यांचा आज जन्मदिवस. स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांचा जन्मदिन. क्रांतिकारक भगतसिंग आज यांची जयंती. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते पी जयराज यांचा जन्म. अमेरिकन संगणक शास्त्रज्ञ सेमोर क्रे 1925 जन्म. जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता दीदी यांचा आज जन्मदिन. पाकिस्तानी क्रिकेट कप्तान माजिद खान यांचा जन्मदिवस. बांगलादेशचे 10वे पंतप्रधान शेख हसीना आज यांचा जन्मदिन. भारतीय दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक पुरी जगन्नाथ यांचा जन्मदिवस. भारतीय कादंबरीकार, केरळचे पहिले आदिवासी कादंबरीकार नारायण यांचा आज जन्मदिवस. भारतीय लेखक सुंदरी उत्तमचंदानी 1924 जन्म. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर. अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: Oh no!

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. 28 सप्टेंबर 2026 आजची तारीख. महत्वाचे दिनविशेष. रेबीज किंवा हेड्रोफोबिया या रोगावर लस शोधणारे रसायनशास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचा आज मृत्यू. कायनेटोस्कोपचे संशोधक विल्यम केनेडी डिक्सन 1935 निधन. बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विल्यम 1956 मृत्यू. इजिप्तचे दुसरे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासर यांचे 1970 निधन. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष रोमलो बुटानुको यांचं 1981 निधन. अमेरिकन जॅझ संगीतकार माइल्स डेव्हिस यांचं 1991 निधन. भारतीय चित्रपट अभिनेते आणि कॉमेडियन के ए थांगवेलू यांचं 1994 निधन. सोलापूरचे प्रसिद्ध पंचांगकर्ते श्रीधर पंतदाते यांचं 2000 निधन. इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे लेखक डॉक्टर मुल्कराज आनंद यांचं 2004 निधन. चित्रपट संकलनासाठी शोले या चित्रपटाचे सर्वोत्तम पारितोषिक विजेते प्रसिद्ध संकलक MS शिंदे यांचं 2012 निधन. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचं 2012 निधन. राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचं 2022 मृत्यू. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग, हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत। गणेशोत्सव तर संपन्न झाला, अनंत चतुर्दशी सुद्धा झाली आणि त्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी सुरू झाला तो पितृपक्षाचा काळ। प्रतिवर्षी म्हणजे प्रत्येक वर्षामध्ये पितृपक्षाचा हा काळ येतो। या काळामध्ये हिंदू धर्मामध्ये हा खूप महत्त्वाचा आचार समजला जातो आणि या पितृपक्षाचं अनन्य साधारण महत्त्व या हिंदू पर्वात आहे। अगदी पुराण काळापासून चालत आलेल्या या विधीला महत्त्व आहे। अनेक ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथातून हे लिहून ठेवलं आहे आणि व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी आणि म्हणूनच पितृपक्षामध्ये श्राद्ध करणं हे हिंदू धर्माचं एक वैशिष्ट्य आहे। श्राद्ध म्हणजे पित्रांचं कृतज्ञतेनं स्मरण करणं। इतकंच नाही तर तो एक विधी आहे। पित्रांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबियांना त्रास होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे श्राद्धामुळे पित्रांचं रक्षण होतं, त्यांना सद्गती प्राप्त होते आणि आपलं आयुष्य सुसह्य होतं। देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि अगदी देवकार्यापेक्षा अधिक महत्त्वाचं पितृकार्य मानलं गेलं आहे आणि म्हणूनच सगळ्यात मंगल कार्यामध्ये नांदी श्राद्धाचं विधान सगळ्यात प्रथम आहे। पितृपक्षाचा हा काळ ज्याला सुरुवात झाली आहे, पितृऋणाची जाणीव ठेवून कृतज्ञतापूर्वक श्राद्ध करण्याचा हा काळ आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
3: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
4: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
3: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
4: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
3: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजे बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणेन तस.
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. नगर संतरंग या कार्यक्रमात मी आहे अर्जन तुमच्या सोबत. पितृपक्षाचा हा काळ सुरू झालाय. पितृपक्ष अर्थात 15 दिवसांचा हा पुण्यकाळ. पितृपक्षामध्ये अनेक व्यक्ती दानधर्म करतात आणि पूर्वजांचा सन्मान या निमित्तानं करतात. अशाच या पितृपक्षामध्ये दान करून पूर्वजांचा सन्मान करण्याची एक संधी नगरकर आणि त्याचबरोबर राज्यातल्या सगळ्याच जणांना मिळू शकते. स्नेहालय या अहिल्यानगरच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं पितृपक्षाच्या या पवित्र काळामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्या पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करू शकता. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान स्वेच्छेनं तुम्ही या पितृपक्षाच्या काळात दान करून स्नेहालयातील 450 लाभार्थ्यांना भोजन देऊ शकता. विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य घेण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता. आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना नक्कीच श्रद्धांजली ठरेल. अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क साधू शकता 90110-01-78 किंवा 90110-01-76 आणि 90110-88 या क्रमांकावर. या पितृपक्षामध्ये दान करूयात, पूर्वजांचा सन्मान करूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
2: राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे अर्चना तुमच्या सोबत. महत्त्वाच्या काही घडामोडींकडे आता आपण वळणार आहोतच आणि त्याचबरोबर या महत्त्वाच्या घडामोडींपैकी सध्या देशभर आंदोलन झालंय CC वादासंदर्भामध्ये. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरी आणि लोकशाहीवर आघात केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षानं देशव्यापी आंदोलन छेडलंय. गोव्यासह दिल्ली, गुवाहाटी, लखनौ, पटना, शिमला आणि पंजाबसह विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शनं केली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांनी आंदोलकांना अडवून ताब्यात घेतलंय, तर काही ठिकाणी बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न सुरू असल्यानं देशभरामध्ये ही CC वाद पेटलेला आहे. त्याचबरोबर उसाला आता प्रतिटन 4,000 रुपयांचा दर द्या, यंदा दरावरून संघर्ष तीव्र होण्याची शक्यता. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये उसाला प्रतिटन 4,000 रुपये दर होता आणि यंदासुद्धा उसाला प्रतिटन 4,000 रुपये दर द्या असं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक ऐतिहासिक निर्णय. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये अखेर कोरडा दुष्काळ जाहीर. 75% महाराष्ट्राला तातडीनं दिलासा. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण RJ कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी संजय आगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 आवाज तुमचा।
1: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। सध्या संपूर्ण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर मतचोरी आणि लोकशाहीवर आघात केल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षानं देशव्यापी आंदोलन छेडलंय। गोव्यासह दिल्ली, गुवाहाटी, लखनौ, घटना, शिमला आणि पंजाबसह विविध राज्यांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात जोरदार निदर्शनं केली आहेत। दिल्लीपासून ईशान्य भारतापर्यंत आणि उत्तर भारतातील प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेसच्या आंदोलनानं राजकीय वातावरण सध्या तापलेलं दिसतंय। आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तात्काळ राजीनाम्याची आणि कारवाईची मागणी सध्या धरली आहे। काँग्रेसनं आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून सुद्धा केंद्र व निवडणूक आयोगावर कठोर टीका व्यक्त करत हा मुद्दा अधिक तीव्र केलाय। आसाममध्ये काँग्रेसनं राजीव भवन या ठिकाणी राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे मोर्चा काढलाय, तर यावेळी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न सुद्धा झाला, अनेक ठिकाणी तोडफोड सुद्धा झाली। लखनौमध्ये मुसळधार पावसामध्ये सुद्धा ही निदर्शनं सुरूच ठेवली गेली। आंदोलकांवर पाण्याचा फवारा सुद्धा करण्यात आला होता, पण तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे पाण्याचे फवारे वापरल्याचं सांगण्यात येते। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्षण तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, यंदा राज्यभरामध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांसाठी दुष्काळ जाहीर केला आहे. आता उसाला प्रतिटन 4,000 रुपये दर द्या यावरून संघर्ष होण्याची तीव्र चिन्ह दिसत आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांचा गाळप हंगामाच्या तोंडावर 4,000 रुपये क्विंटल दर असलेली साखर यंदा 5,000 रुपये विक्री होतीये. गेल्या वर्षी हा 4,000 रुपये क्विंटल दर होता, यंदा मात्र केवळ 3,000 रुपये टन दरावर बोळवण करणाऱ्या कारखान्यांनी यंदा उसाला किमान 4,000 रुपये भाव द्यावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये कारखाने उच्चांकी दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा देतील याकडे शेतकरी संघटनांचं लक्ष लागलेलं आहे. जिल्ह्यामध्ये साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू आहेत. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काही कारखान्यांनी पैसे देण्याचं नियोजन केलं आहे. दुष्काळी स्थिती आणि घटलेलं क्षेत्र यातून उसाची पळवापळवी

सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि मी आहे आर्षानु तुमच्यासोबत। महत्त्वाच्या काही घडामोडींकडे वळूयात। नगर जिल्ह्यामधल्या पारनेर नगरपंचायतीनं पकडलेल्या काही भटक्या कुत्र्यांची उपासमार होताना दिसते आणि सोशल मीडियावर याची चर्चासुद्धा आहे। अगदी पाणी आणि अन्नाविना हे कुत्रे शेडमध्ये आहेत। पारनेर नगरपंचायत प्रशासनानं आपल्या पारनेर शहरामधल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आणि या मोहिमेत आत्तापर्यंत 23 लहान मोठे सुमारे कुत्रे पकडण्यात आले। त्यांना शिवाजीनगर परिसरामध्ये उभारण्यात आलेल्या शेडमध्ये ठेवण्यात आलं आहे। मात्र या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या कुत्र्यांना पुरेसं पाणी आणि अन्न दिलं जात नसल्यानं त्यांची उपासमार होत असल्याचे गंभीर प्रकार काही समोर येत आहेत आणि याची लवकरच दखल जी आहे ती पारनेर नगरपंचायत प्रशासन घेईल असं जाणवत आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा। शेतकरी दादा।

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज नगरचे अंतरंग. या कार्यक्रमामध्ये वेलकम बॅक. आणि स्पोर्ट अपडेटकडे आता आपण वळत आहोत. आणि भारतानं एशियन गेम्स 2026 चौथं सुवर्णपदक, चौथं गोल्ड मेडल जिंकलंय. पुरुष कबड्डी संघाची ऐतिहासिक कामगिरी या भारताच्या एशियन गेम्स 2026 स्पर्धेमध्ये बघायला मिळाली आहे. भारतानं एशियन गेम्सच्या इतिहासामध्ये पुरुष कबड्डीचे 9 सुवर्णपदक जिंकलंय. भारतानं फायनल सामन्यामध्ये इराणचा 40-34 असा पराभव करत आपलं वर्चस्व कायम ठेवलंय. 1990 पुरुष कबड्डीच्या एशियन गेम्समध्ये समावेश झाल्यानंतर भारतानं आत्तापर्यंत 1990 काळापासून ते 2026 कबड्डी या गेममध्ये 9 सुवर्णपदक जिंकलं आहे. एशियन गेम्स 2026 भारताचं हे चौथं सुवर्णपदक ठरलं आहे. 2018 भारताला पुरुष कबड्डीमध्ये सुद्धा सुवर्णपदक जिंकता आलं होतं. आणि महिला कबड्डी संघानं सुद्धा सुवर्णपदक या भारताच्या एशियन गेम्स 2026 कबड्डीच्या मॅचेसमध्ये मिळवलेलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय. आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाला याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आर्शानं तुमच्यासोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच, आणि आता महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये दुष्काळ जाहीर केलेला असला तरीसुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पावसानं कहर केलाय. पर्लकोटा नदीला आलेल्या महापुराचं पाणी चहूबाजूनी साचल्यामुळे अतिदुर्गम असणारा भामरागड शहराचं सध्या बेटामध्ये रुपांतर झाल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर याचे फोटोज व्हायरल होताना दिसतात. इतर भागांशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटलेला आहे. भामरागड शहराला पूर्ण पाण्याचा पुराचा वेढा असून नदी नाल्यांच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. परिस्थितीवर बारकाईनं लक्ष सध्या प्रशासनाचं आहे. भामरागडचा इतर भागांशी संपर्क सध्या विस्कळीत झाल्याचं चित्र दिसतंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा. संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. ऑक्टोबर महिन्याला लवकरच सुरुवात होतीये आणि आता येणाऱ्या 20 ऑक्टोबरला मराठा समाजाच्या भव्य दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येणाऱ्या आगामी 20 ऑक्टोबर 2024 नारायणगडावर मराठा समाजाचा भव्य दसरा मेळावा होणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीनगरमधल्या पत्रकार परिषदेमध्ये केली. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधव पारंपरिक पोशामध्ये उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. गेल्या वर्षीसुद्धा 100 एकर मैदानावर झालेल्या नारायणगडावरच्या मेळाव्याला 2 लाखांहून अधिक समाज बांधवांनी हजेरी लावली होती आणि यंदा 20 ऑक्टोबरला दसरा मेळावा जो होतोय तो मराठा समाजाचा नारायणगडावरच होणार आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. राज्यामध्ये 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पावसाच्या खंडामुळे खरीप हंगामाचं आणि खरीप पिकांचं मोठं नुकसान झाल्यानं हा महत्वाचा निर्णय सरकारनं घेतला आहे. केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतः दुष्काळग्रस्तांना तातडीनं आर्थिक मदत, चारा आणि पाण्याची सोय करणार आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती मदत पोहोचण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. उर्वरित भागांचा पुढील टप्प्यामध्ये विचार केला जाईल असं सरकारनं स्पष्ट केलंय. राज्यामध्ये सध्या यंदा यावर्षी दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. पावसाअभावी हा दुष्काळ जो आहे, कोरडा दुष्काळ, तो जाहीर करण्यात आलेला आहे.

0: मातीशी नात शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जेनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. महाराष्ट्रामध्ये 2 टप्प्यांमध्ये दुष्काळ जाहीर झालेला आहे आणि पहिल्या 39 तालुक्यांची यादी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाचा GR काढण्याची तारीख बदलल्यानं सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान राज्यामध्ये दुष्काळ 2 टप्प्यांमध्ये जाहीर केला जाणार असून कृषी विभागानं याबाबतचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. पावसाचा 21 दिवसांपेक्षा जास्त खंड पडल्यानं 90 लाख हेक्टरवरची खरीप पिकं वाया गेली आहेत. 149 तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर लागू आहे तर दुसरा ट्रिगर लागू करण्यासाठी यादी MNSCFE याकडे दिलेली आहे. पहिल्या ट्रिगरचे विभागनीय तालुके जाहीर होणार असून दुष्काळ मात्र जाहीर करण्यात आलेला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
3: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
3: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर RJ आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत. ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल आहे असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरसेंतरंग हा कार्यक्रम. मुंबईकरांना सध्या दिलासा मिळतोय. 30 ते 40 अतिरिक्त लोकल मुंबईमध्ये धावणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा मोठा आणि महत्वाचा निर्णय मुंबईकरांसाठी घेण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरची वाढती गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अंधेरी, बोरिवली आणि विरार स्थानकामध्ये पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येतोय. या तीनही प्रमुख स्थानकांवर 4 नवीन प्लॅटफॉर्म उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या नवीन विस्तारामुळे स्थानकाची ट्रेन हाताळण्याची क्षमता वाढेल आणि अंधेरी ते विरार दरम्यान दररोज सुमारे 30 ते 40 अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवणं शक्य होणार असल्याचं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्शनु तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. पुणे दादर मार्गावरच्या शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी व्हॉट्सॲप तिकीट बुकिंग प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. तिकीट खिडकीवर रांगेमध्ये न उभं राहता आता ऑनलाईन पद्धतीनं हे तिकीट आपल्याला व्हॉट्सॲप क्रमांकावर बुक करता येणार आहे. 8097030022 या क्रमांकावर हाय असा मेसेज पाठवून बसल्या जागी तुम्हाला सीट बुक करता येऊ शकतं. एसटी महामंडळाच्या या लोकप्रिय आरामदायी एसी प्रवासाचं तिकीट 590 रुपये आहे आणि त्याचबरोबर शिवनेरीची ही बस याचं तिकीट आता थेट व्हॉट्सॲपवर रांगेत उभं राहण्यापासून सुटका मिळत व्हॉट्सअपवर आपल्याला बुक करता येत आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता. snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगर संतरंग. या कार्यक्रमात मी आहे अर्जुन तुमच्यासोबत. निवडणूक आयोगामधला वाद आणि यानंतर आता महाराष्ट्रातल्या SIR प्रक्रियेविरोधात मुंबई हायकोर्टानं आणि कोल्हापूर खंडपीठानं 2 रिट याचिका दाखल केल्या आहेत. असीम सरोदे आणि हितेंद्र गांधी यांच्यामार्फत दाखल केलेल्या या याचिकांमध्ये महाराष्ट्रातील SIR प्रक्रियेमध्ये मतदारांची वगळलेली नावं पूर्ववत करण्याची आणि मतदार याद्या त्रुटीमुक्त होईपर्यंत विधानसभा निवडणुकांना स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर यावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. डेटा डिलिशनच्या चौकशीसाठी स्वतंत्र न्यायिक समितीचीही मागणी यावेळी करण्यात आली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुल या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुल यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी दर रविवारी दुपारी 2 फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाच लोकमाध्यम, रेडिओनगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचा अंतरंग हा कार्यक्रम. श्रोतेहो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ, आणि या पुस्तकातील काही प्रेरणादायी कथा आपण जाणून घेणार आहोत, आणि प्रीती दिनेश कोटियन यांची एक कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत. मूळचं घराणं कर्नाटकातील उडपीमधलं, परंतु वडील जयशंकर नोकरीनिमित्त 1957 साली मुंबईमध्ये आले आणि पक्के मुंबईकर्ते झाले. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांची जवळपास 41 वर्ष सेवा झाली आणि 2000 साली ते सेवानिवृत्त झाले. आणि मराठी भाषेनं त्यांना समृद्ध केलेलं आहे अशी सुंदर अशी यशोगाथा प्रीती दिनेश कोटियन यांची आपण जाणून घेणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

स्नेहल सुखमधम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरसंतरंग हा कार्यक्रम सुरू आहे आणि मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहेत देवेंद्र भुजबळ. मराठीनं समृद्ध केलं अशी यशोगाथा या पुस्तकातील आज आपण जाणून घेणार आहोत. प्रीती दिनेश कोटियन यांचं घराणं मूळचं कर्नाटकामधलं उडुपीमधलं, परंतु वडील जयशंकर नोकरीनिमित्तानं 1957 साली मुंबईमध्ये आले आणि पक्के मुंबईकर झाले. बँक ऑफ इंडियामध्ये जवळपास 41 वर्ष त्यांनी सेवा केली आणि 2000 ते सेवानिवृत्त झाले. आईवडील मुंबईत असल्यामुळे प्रीतीचा जन्म मुंबईमध्ये झाला. तिचं बालपण मुंबईमधल्या गोरेगाव भागात गेलं. शालेय शिक्षण गोरेगावमधल्या सेंट थॉमस हायस्कूलमध्ये, तर महाविद्यालयीन शिक्षण विवेक कॉलेजमध्ये झालं. तिथून बीकॉमची पदवी मिळवली आणि त्यानंतर मुंबई विद्यापीठातून एमकॉमची पदवी मिळवली. 2000 द ग्रेटर बॉम्बे कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये क्लार्क म्हणून तिची निवड झाली आणि तिच्या कार्यक्षमतेमुळे 7 अधिकारी म्हणून पदोन्नती त्यांना मिळाली. आणि या अभिवाचनातील पुढील भागाकडे सुद्धा आपण वळणार आहोत थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।
2: भले भले गावाची ओंबी।

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत. आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण जाणून घेत आहोत. या पुस्तकाचे लेखक आणि संपादक आहे देवेंद्र भुजबळ. प्रीतीचा विवाह 2004 श्री दिनेश कोटियन यांच्याशी झाला. तेही जन्मानं मुंबईकर असल्यानं त्यांनाही मराठी आवडते. तेही कॅनरा बँकेत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. प्रीती तिची कन्नड मातृभाषा उत्कृष्ट बोलते. कॉन्व्हेंटमध्ये शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी हिंदी तर बोलतेच, पण तिचं वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीसुद्धा छान बोलते. तू मराठी भाषा इतकी छान कशी बोलतेस असं विचारल्यावर प्रीती म्हणते की शाळेत 10वीपर्यंत मराठी विषय होताच. माझा मराठी विषय आवडीचा असल्यानं मी मराठी पुस्तकं खूप वाचत असे आणि अजूनही वाचतीये. दुसरी गोष्ट म्हणजे मला मराठी चित्रपटही खूप आवडतात. त्यातही गाजलेली मराठी पुस्तकं वाचायला आणि गाजलेले मराठी चित्रपट पाहायलाही खूप आवडतात. त्यामुळे आपोआपच मला मराठी भाषा सहजपणे अवगत होत गेली. मराठी भाषा अवगत असल्यामुळे तिला बँकेच्या सेवेतही खूप उपयोग झाला. बँकेत येणाऱ्या मराठी ग्राहकांशी ती मराठीत बोलायची. कुठल्याही व्यक्तीला तिच्या मातृभाषेत बोललं तर आवडतंच, आणि शिवाय कामातही मोकळेपणा येतो. त्यामुळे मराठीतून बोलण्याचा ग्राहकांसाठी आणि पर्यायानं बँकेसाठी चांगलाच उपयोग होतो. पण बँकेत येणाऱ्या काही मराठी ग्राहकांशी आपण जरी मराठीत बोलायला जातो तरी बरेचसे ग्राहक मात्र आजही इंग्रजीत आणि हिंदीत बोलतात, याचं प्रीतीला आश्चर्य वाटतं. बँकेच्या कामकाजानिमित्त प्रीतीचा विविध शासकीय कार्यालयांशी सातत्यानं संबंध येत आला. कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांशी मराठीतच बोलल्यानं त्यांनाही आपलेपणा जाणवला आणि कामकाजाच्या दृष्टीनं तेही फार उपयुक्त ठरलं. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातही प्रीती मराठीच बोलते. आपण जिथे जन्मलो राहतो तिथली भाषा आपल्याला आलीच पाहिजे असं प्रीती मानते. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असल्यानं सर्वांनीच मराठी भाषेचा अधिकाधिक वापर केला पाहिजे असं तिला आजही मनापासून वाटतं. मराठी भाषेमुळे इतिहास, संस्कृती, साहित्य, समाज जीवन याची ओळख झाल्यानं आपलं आयुष्य अधिकच समृद्ध झाल्याचं प्रीती मानते. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानंच असं मराठीवर प्रेम केलं तर मराठी निश्चितच अधिक समृद्ध होईल. लेखक संपादक देवेंद्र भुजबळ. श्रोते हो, आम्ही अधिकारी झालो या पुस्तकाचं अभिवाचन आपण आत्ता नुकतंच ऐकलं. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, आज आहे सोमवार, आपला वीक सुरू झालेला आहे आणि मंडळी मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात। आपला शो सुरू झालाय, सकाळचे वाजलेत 11 आणि मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, रोजच्या आयुष्यात आपल्याला काहीतरी नवीन शिकण्याची, समजून घेण्याची आणि स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची संधी मिळत असते बरं का, पण नवीन शिकणं म्हणजे तासन तास अभ्यास करायला हवाच आहे असं अजिबात नाहीये। एखादी गोष्ट जर नवीन आहे आणि ती जाणून घेणं असेल, छानचं पुस्तक वाचणं असेल, एखाद्या अनुभवी व्यक्तीचं म्हणणे मनापासून ऐकणं असेल किंवा आपली एखादी जुनी जी सवय आहे तर ती सुधारणं असेल, हा सुद्धा एक शिकण्याचाच भाग आहे। जेव्हा आपण रोज काहीतरी नवीन शिकत असतो ना मंडळी, तेव्हा आपल्यातली जी उत्सुकता आहे, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार जो आहे ना, तर तो अधिक मजबूत होत असतो आणि ही सवय मंडळी आपल्याला कोणत्याही परिस्थितीकडे एका नव्या दृष्टिकोनात पाहायला आणि त्याचसोबत अडचणींवर उत्तम उपाय शोधायला मदत करत असते। कारण मंडळी, ज्ञान हे फक्त माहिती वाढवण्याचं अजिबातचं साधन नाहीये, तर ते जीवन खऱ्या अर्थानं समजून घेण्याचा मार्ग आहे। आणि म्हणूनच मंडळी, आता या आठवड्याची सुरुवात तर झालेलीच आहे आणि या आठवड्यामध्ये तुम्ही सुद्धा तुमच्यातली एखादी गोष्ट काय बदलणार आहात किंवा नवीन काय शिकणार आहात का हे मला नक्की सांगा 90111123 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। मंडळी, आणि मी तर म्हणते की या आठवड्यामध्ये, आज सोमवार आहे, तर आज एखादं चॅलेंज घ्याच की या आठवड्याभरामध्ये मी ह्या हा बदल करेल किंवा ही ही गोष्ट नव्यानं शिकेल आणि पुन्हा आपण मंडळी पुढच्या आठवड्यामध्ये आपण अपडेट घेऊयात की किती प्रतिक्रिया येतात। मलाही बघायचं आहे की कोण काय काय नवीन शिकतंय किंवा कोणी काय काय नवीन निर्णय घेतलेत ते। त्याचमुळे मंडळी मी पुन्हा सांगते 90111123 या आपल्या संपर्क क्रमांकावरती पटापट तुमच्या मनातील ज्या आयडिया आहेत किंवा तुम्हाला काय शिकायचंय ते मला नक्की पाठवा। आणि मंडळी, आपला शो सुरूच आहे पण आपण एका म्युझिकल ब्रेक नंतर भेटणार आहोत। तोपर्यंत मंडळी या गाण्याचा मस्त पैकी आस्वाद घ्या, एन्जॉय करा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा मंडळी, महाराष्ट्राची वाहिनी. म्हणजेच आपल्या एसटीनं प्रवास करणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळानं दिलेल्या माहितीनुसार 1 ऑक्टोबर 2026 पासून एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांचा एनसीएमसी कार्ड आता अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना सवलतीचं तिकीट मिळवण्यासाठी आता हे कार्ड वापरावं लागणार आहे. त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील ज्येष्ठ नागरिक सवलतीमध्ये प्रवास करत असतील तर ही नक्कीच गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवा. या कार्डसाठी नोंदणी आणि वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती राज्यभरातील सर्व एसटी आगार आणि बसस्थानकांवरती आधीच सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरची वाट न पाहता आजच आपल्या जवळच्या बसस्थानकावरती जा आणि आपले एनसीएमसी कार्ड बनवून घ्या, जेणेकरून तुमचा एसटीचा जो प्रवास आहे तो अधिक सुखकर आणि विना अडथळा होईल. ज्यांच्याकडे हे एनसीएमसी कार्ड नसणार आहे तर त्यांना पूर्ण तिकीट भरावं लागणार आहे. तर मंडळी, ही तुम्ही एक जी अपडेट आहे ती तुमच्या सर्व नातेवाईक असतील, तुमची ओळखीतली मंडळी असतील तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि हे कार्ड लवकरात लवकर काढून घ्या. आणि अशाच अपडेटसाठी मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: हॅलो एव्हरीवन, मी आर्या आंबेकर, आपण ऐकता आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: तस पीरतीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझ मिळ, गन हे बघून दुश्मन जळ.

नमस्कार नगरकर, माझे नाव वृंदा बाळ. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी सकाळचे 11:27 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शो मध्ये. मंडळी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006. आपल्या देशात कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचं जे वय आहे तर ते 18 वर्ष आणि मुलाचं वय 21 वर्ष पूर्ण असणं अनिवार्य आहे. जर यापेक्षा कमी वयात लग्न लावून दिलं तर तो मोठा गुन्हा ठरतो. यामध्ये 2 वर्षांचा कारावास, 1,00,000 रुपये दंड किंवा या दोन्ही पण गोष्टी अशा कडक शिक्षेची तरतूद केलेली. मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षा ही जी फक्त आई वडील किंवा लग्नाला जे नातेवाईक वगैरे येतात फक्त त्यांनाच होत नाही बरं का, तर नातेवाईक, वाजंत्री, डीजेवाले, लग्न लावणारे भटजी किंवा काजी, मंडप आणि कॅटरिंग व्यवस्थापक, लग्नपत्रिका छापणारे आणि अगदी वऱ्हाडी मंडळींना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यामध्ये आणता येतं. ते कचाट्यात येऊ शकते आणि याशिवाय मंडळी पॉस्को अंतर्गत सुद्धा गंभीर कारवाई होऊ शकते. आणि म्हणूनच सखींनो कोणत्याही लग्नाला जाताना वयाच्या अधिकृत कागदपत्रांची खात्री करूनच जा. लक्ष तर ठेवा, आधार कार्ड हा वयाचा अधिकृत पुरावा मानला जात नाही. त्यासाठी जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा बोनाफाईड हेच पुरावे ग्राह्य धरले जातात. त्यामुळे मंडळी बालविवाह रोखायला हवाय आणि आपल्या जे मुलं आहेत तर त्या मुलांचं आयुष्य सुरक्षित ठेवायला हवंय. मंडळी अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110071. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असं स्वतः एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं. वाघ आलं, सिंह आलं, हत्ती आलं, घोडं आलं, ऊंट आलं, माकड आलं, कोकड आलं, बोकड आलं.

0: अन्न गाढाव काय माणूस काय अन्न गाढाव काय जाईल तकडो बॉम करते कस स्वांग करते लवाड लंड गढवांग करते लवाड लंड गढवांग करते हा लवाड लंड गढवांग करते लवाड लंड गढवांग
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले निराधार अनावरस बालके एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास भोजन शिक्षण आरोग्य आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. सकाळचे 11:42 झालेत आणि मंडळी तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आपण आपल्या तरुण पिढीच्या म्हणजेच जेनझीच्या एका खूप महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. बाहेरून कूल आणि आतून हायपर असं आपल्याला चित्र हे दररोजच दिसत असतं. आपल्या घरी म्हणा किंवा आपल्या बघण्यातले काही तरुण मंडळी असतील, मुलं असतील, त्यांच्या बाबतीत आजकालची मुलं ही बाहेरून खूप शांत आणि चिल दिसतात, पण सोशल मीडियाच्या आभासी जगात रमणाऱ्या या तरुणाईच्या मनात मात्र तणावाचं मोठं वादळ घोंगावत असतं. बरं का, जागतिक पातळीवर दर 7 पैकी 1 किशोरावस्थेतील मुलाला मानसिक आरोग्याच्या समस्येला सामोरं जावं लागतंय. सोशल मीडियावरती इतरांचं तथाकथित परफेक्ट आयुष्य पाहून स्वतःची तुलना करणं, सायबर बुलिंग असेल, वाढती स्पर्धा आणि अभ्यासाचा दबाव यामुळे त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड आणि चिंता वाढतीये. चिडचिड होणं, झोप किंवा भूकेमध्ये बदल, एकटं राहावंसं वाटणं आणि सतत थकवा ही मानसिक ताणाची काही लक्षणं असू शकतात. मग आता यावरती उपाय काय? तर अगदी सोपं आहे. सखीनो, स्क्रीन टाईम थोडासा मर्यादित ठेवायला सांगा, पुरेशी झोप घ्यायला सांगा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या मुलांना ऑनलाईन संपर्कापेक्षा मित्र कुटुंबियांशी प्रत्यक्ष जो संवाद आहे तर तो वाढवायला सांगा. मनातल्या भावना विश्वासू व्यक्ती समोर मोकळेपणानं व्यक्त करा आणि मंडळी लक्षात ठेवा, जर असा ताण 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ राहत असेल ना तर दुर्लक्ष अजिबात करू नका. मानसोपचार तज्ञ, समुपदेशक यांची नक्की मदत घ्या. स्वतःची काळजी घ्या, सर्वांचीच काळजी घ्या आणि मंडळी अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र. या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.
2: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, महिलांमध्ये वाढतं जे मिश्रीचं व्यसन आहे ना, त्याने आपण सर्वच जण त्रस्त आहोत. अनेकांच्या घरामध्ये त्यांची आई, बहीण असेल किंवा इतर कोणीही व्यक्ती असेल, तर ती जी आहे तर ती मिश्री लावते आणि आपल्या अनेकदा हे निदर्शनच येतं. अनेकदा जो मिश्री भासतानाचा जो वास आहे तो अनेकांना सहन होत नाही. मंडळी, अनेकदा दात स्वच्छ दिसण्यासाठी किंवा रोजच्या सवयीपोटी आपल्या घरातील महिला, विशेषतः ज्या गृहिणी आहेत ना, तर त्या तंबाखूयुक्त मिश्रीचा वापर करतात. आता याने काय होत आहे असा विचार करून ही सवय सहज सुरू होते आणि हळूहळू त्याचं मोठं व्यसन बनत असतं. मंडळी, मिश्रीमध्ये उच्च प्रमाणात तंबाखू आणि घातक जे रसायनं आहेत ना, तर ते असतात. सतत मिश्री वापरल्यानं दातांचे विकार, हिरड्यांमधून रक्त येणं आणि तोंडाचे गंभीर आजार तर होतातच, पण सर्वात घातक म्हणजे सवयीमुळे तोंडाचा आणि घशाचा कर्करोग होण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे सखींनो, जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतल्या कोणालाही मिश्रीची सवय असेल तर ती आजच सोडण्याचा संकल्प करा. सुरुवातीला थोडा त्रास होईल, पण आपल्या आरोग्यापेक्षा आणि त्यासोबत आपल्या कुटुंबाच्या आनंदापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाहीये. आपण पुरुष मंडळींना अनेकदा सांगतो, तुम्ही दारू सोडा, तुम्ही तंबाखूचं व्यसन करू नका, गुटखा, मावा हे खाऊ नका,

हे बरोबरच आहे, पण त्यांच्यासोबतच जर आपल्याला जर मिश्रीचं व्यसन असेल ना, किंवा माती खाण्याचं वगैरे जर व्यसन असेल ना, तर त्यांना जसं आपण सांगतोय की व्यसनमुक्तीकडे वाटचाल करा, त्याच पद्धतीनं आपल्या महिलांनी सुद्धा या व्यसनमुक्तीकडे वाटचाल जी करणं आहे तर ती गरजेचं आहे. म्हणजे अशाच गोष्टींसह भेटूया अगदीच थोड्या वेळात म्युझिकल ब्रेकनंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: छेड़ी
1: कहो
0: अरे सोना ढोंग का बाजार हिटला सासुद घाल तो आई मिली अन कार वरपति रसा बुरकती घरात पोळी अन बाहेर नाही
1: अरे वाह ये बेस आहे की

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार गुड आफ्टरनून गाईज। दुपारचे 12 वाजलेत, आपला शो सुरू आहे गोष्टी तुमच्या आमच्या आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आत्ता आपण महिलांच्या आयुष्यातील एका खूप महत्वाच्या पण फारशा न बोलल्या जाणाऱ्या विषयांवरती बोलणार आहोत। मंडळी, डिलिव्हरीनंतर पोट किंवा शरीरावर पडणारे जे स्ट्रेच मार्क्स असतात ना, म्हणजेच त्वचेवरती येणारे तडे असतात ना, तर त्या बाबतीत थोडंसं आज जाणून घेऊयात। गर्भावस्थेमध्ये बाळा वाढ होत असताना पोटाची आणि शरीराची त्वचा जी आहे तर ती वेगानं ताणली जाते। त्वचेतील लवचिकता टिकवणारे कोलॅजन आणि इलास्टिन तंतू जेव्हा अतिताणामुळे तुटतात तेव्हा त्वचेवरती अशा रेषा किंवा तडे दिसायला लागतात। हार्मोनल बदल आणि वजन अचानक वाढल्यानं किंवा घटल्यानं सुद्धा हे होत असतं। पण सखीनो, घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं अजिबात कारण नाहीये। यावरती काही सोपे आणि प्रभावी उपाय सुद्धा आहेत। पेरिनल मसाज म्हणजेच मंडळी आणि त्यासोबत हायड्रेशन सुद्धा। प्रेग्नन्सी दरम्यान आणि नंतर त्वचेवर नारळाचं तेल, रोज हिप ऑइल आणि कोरफडीचा गर लावून हलक्या हातानं मसाज करा। त्यासोबत भरपूर पाणी प्यायल्यानं त्वचा आतून मऊ आणि लवचिक राहते। आहारामध्ये व्हिटॅमिन सी, ई आणि झिंक युक्त पदार्थांचा समावेश करा, ज्यामुळं त्वचेची दुरुस्ती जी आहे मंडळी तर ती वेगानं होत असते। लक्षात ठेवा, हे मार्क्स म्हणजे एका सुंदर बाळाला जन्म दिल्याची निसर्गानं दिलेली खूण आहे। त्यामुळं स्वतः या बदलांवरती प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी असंच मंडळी हसत राहा। अशाच गोष्टींसह भेटणार आहोत आपण अगदीच थोड्या वेळात एका म्युझिकल ब्रेक नंतर। कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आता दुपारचे 12:11 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. आता आपण स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत एका अतिशय महत्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. अनेकदा आपल्याला वाटतं की PCOD आणि PCOS हे दोन्ही एकच आहेत, पण तसं नाहीये बरं का. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि ते काय आहेत नेमकं, तर ते आपण आता थोडंसं समजून घेऊयात. PCOD म्हणजे काय? तर जेव्हा आपल्या ओव्हरीजमध्ये म्हणजेच स्त्री बीजाशयात अपरिपक्व अंडी तयार होतात आणि त्यामुळे हार्मोन्सचा थोडासा गोंधळ होतो, त्याला PCOD म्हणतात. ही समस्या खूप सामान्य आहे. योग्य आहार, व्यायाम आणि जीवनशैलीमध्ये थोडेसे बदल केले तर PCOD सहज नियंत्रणात येतो. पण मंडळी, PCOS ही थोडीशी गंभीर समस्या. यामध्ये हार्मोन्सचे संतुलन जास्त बिघडते, चेहऱ्यावरती अतिरिक्त केस येणं, पिंपल्स येणं, वजन अचानक वाढणं किंवा मासिक पाळी अनियमित होणं अशा अडचणी येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर PCOD हा जीवनशैलीशी जोडलेला एक भाग आहे जो की आहारानं बरा होऊ शकतो, तर PCOS साठी वैद्यकीय उपचारांची आणि डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज असते. त्यामुळे सखींनो, शरीरामध्ये कोणताही बदल दिसल्यास घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये. योग्य वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि स्वतःची काळजी नक्की घ्या. नेहमी निरोगी राहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल. लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV/AIDS बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी दुपारचे 12:25 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला आपल्या या शोमध्ये. आता थोडंसं एक आध्यात्मिक गोष्ट आहे तर ती मला तुम्हाला सांगायची आहे, जी आजच मी सकाळी वाचली होती एका पुस्तकामध्ये आणि तेच मला वाटले की तुम्हाला शेअर करावी. मंडळी आनंदाचं गाईड यामध्ये एक खूप अर्थपूर्ण विषय आहे बर का, आणि त्यावरतीच त्याच्यामध्ये लिहिलेलं सुद्धा आहे आणि बोललेलं आहे की घटना तीच आहे पण पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. मुंडक उपनिषदामध्ये एक सुंदर असं रूपक दिलंय, जसं की एका झाडावर दोन पक्षी आहेत. एक पक्षी फळ खातो, गोड मिळालं तर खुश, नाहीतर कडू मिळालं तर दुःखी होतो. पण मंडळी दुसरा पक्षी शांतपणे फक्त पाहतो. झाड म्हणजे आपलं आयुष्य, फळ म्हणजे आपले अनुभव आणि पहिला पक्षी म्हणजे आपलं मन, जे कौतुकानं, आनंदी आणि अपयशानं निराश होतं. तर दुसरा पक्षी म्हणजे आपला साक्षीभाव. साक्षीभाव म्हणजे काय मंडळी? तर भावना दाबून ठेवणं नाही, तर राग, दुःख किंवा आनंद जो काही अनुभव असेल तर त्याला तटस्थपणे ओळखणं आणि स्वीकारणे. आधुनिक मानसशास्त्रानुसार मंडळी या जेव्हा आपण नकारात्मक अनुभवांमध्ये पूर्णपणे बुडून जातो तर त्याऐवजी त्यांच्याकडे तटस्थपणे पाहतो तेव्हा आपला जो ताणतणाव आहे तर तो आपोआप कमी होतो. आणि म्हणूनच सखींनो, जेव्हा मन विचलित होईल तेव्हा स्वतःला विचारा की मी या भावनेमध्ये वाहून जातीये की तिला शांतपणे पाहू शकते. हाच एक छोटासा जो बदल आहे तर तो आपल्यामध्ये झाला पाहिजे. आता एक सोप्यात सोपं सांगायचं झालं मंडळी, तर एखादं भांडण होतं, समजा आपल्या मैत्रिणीसोबत असेल किंवा इतर कोणासोबत असेल, आपलं भांडण होतं तर त्या भांडणामध्ये कसं असतं की एखादी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीचा स्वभाव असा असतो की ते भांडण लगेच विसरून जाते. दुसऱ्या क्षणाला असेल किंवा एक दोन दिवसांनी असेल तर परत ती नॉर्मलाइज होते. पण दुसरी व्यक्ती जी अशी असते ना, तर काही व्यक्तींचा असा स्वभाव असतो की एकदा भांडण झालं की झालं, पुन्हा मग त्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट तोडायचा, सर्व काही जे फोटोज डिलीट करायचे, बाकीच्या सर्व गोष्टी. पण यामुळे काय होतं मंडळी, तर ती गोष्ट आपल्या मनामध्ये सलत राहते आणि आपल्या मनाला ती कुठेतरी आतमध्ये टोचणी लागत असते. त्यामुळं मी तर म्हणेल की एकच आयुष्य आहे, एकच जीवन आहे, त्यामुळं कोणाची एक राग रुसवा फुगवा न ठेवता कुठेतरी गोष्टी सॉर्ट आउट केल्या तर मार्ग मिळणं सुद्धा सोपं होतं आणि आपलं मन सुद्धा तटस्थ राहतं, मन हॅपी राहतं. सो मंडळी आज का ज्ञान यही था. तरी थोड्याच वेळामध्ये आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन अशा विषयासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्ट आहे तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मी आहे आर जे ऋतू तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा दुपारचे 12:39 झालेत आणि मी आली आहे तुम्हाला भेटायला. मंडळी, कधी कधी काम करून खूप थकवा येतो किंवा विनाकारण मूड ऑफ होतो, बरोबर की नाही? पण आज आपण काळजी करायचं नाही आहे, कारण मी तुम्हाला अशा 3 अशा पदार्थांबद्दल सांगणार आहे की जे खाल्ल्यावरती फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचा मूड एकदम फ्रेश आणि मस्त होईल. मंडळी, सगळ्यात बेस्ट म्हटलं तर डार्क चॉकलेट. मूड बूस्ट करण्यासाठी डार्क चॉकलेट हे सर्वात उत्तम मानलं जातं. याच्यामध्ये असणाऱ्या घटकांमुळे आपल्यामध्ये मेंदू जे आहेत त्याच्यामध्ये हॅपी हार्मोन्स आहेत तर ते तयार होतात, ज्यामुळं ताणतणाव लगेच पळून जातो आणि मन सुद्धा प्रसन्न होतं. त्याचसोबत मंडळी, केळी. केळ्यांमध्ये व्हिटॅमिन B6 आणि नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते. हे खाल्ल्यानं शरीराला झटपट अशी एनर्जी तर मिळतेच. शिवाय यातील अनेक ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जे आयर्न आहे तर यामुळं मूड सुधारण्यास खूप मदत होते. त्यासोबत मंडळी, सुका मेवा किंवा ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम किंवा अक्रोडचा एक छोटासा मूठभर मारा जो आहे ना, तर यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स आणि मॅग्नेशियम असतं, जे की आपल्या मेंदूंना तर ते शांत ठेवतं आणि क्षणामध्ये फ्रेश वाटायला लावतं. मंडळी, जसं की मेंदूला आपल्या सर्व काही सिग्नल्स मिळत जातात, त्याच्यामुळं आपला मूड जरी कोणत्या गोष्टीमुळं ऑफ असेल तर लगेच तो सिग्नल आपल्या मेंदूला मिळतो आणि त्यासोबत फ्रेश होणार असेल तेव्हा सुद्धा मेंदू आपल्या बॉडीमध्ये काही जे हॅपी हार्मोन्स आहेत तर ते तयार करायला लागतो. त्यामुळं हे जे सुपर फूड्स आहेत तर हे तुम्ही सुद्धा खात जा. जर तुम्हाला कधी कधी फ्रेश वाटत नाही आहे किंवा जर तुम्हाला काम नकोसं वाटतंय किंवा मूड कुठेच लागत नाही आहे, त्यावेळेस हे जे सुपर फूड्स आहेत तर ते एकदम बेस्ट आहेत. मंडळी, हे असंच जे अपडेट्स आहेत तर ते मी तुम्हाला देतच राहणार आहे. पण आपण थोड्याच वेळात भेटणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

मित्रांनो नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. खरं आता ऑलमोस्ट 1 वाजत आलेला आहे आणि आता अगदीच थोड्या वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. तर मंडळी आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, पण आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत गोष्टी तुमच्या आमच्या आपल्या या शोमध्ये. मंडळी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छानपैकी मस्तपैकी खा प्या, मजा करा. आणि मंडळी जे मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आज तुम्ही या वीकचा काय संकल्प करत आहात किंवा काय कोणती गोष्ट शिकण्याचा तुम्ही निर्धार करत आहात ना, तर तेही मला नक्की सांगा 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप खास आहे, कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत। पूजा सामल, त्याचबरोबर मृणाल मुळे, अश्विनी दिवटे, अश्विनी मुथियान यांचा आज वाढदिवस आहे। हे गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं, आपुलकीचं, प्रेमाचं नातं टिकून आहेत। तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो, तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवीन भरारी मिळो आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी सुख, समाधान आणि सुंदर आठवणी घेऊन यावं। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत प्रेमाची आणि आपुलकीची माणसं असोत ही मनापासून सदिच्छा। चला तर मग या खास दिवसाच्या निमित्ताने तुमच्यासाठी, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकूया आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये। तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आता ऐकूया पूजा सामल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत तुम मिले दिल खिले। ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे. स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात. त्यापैकी स्नेहालय संचलित मुक्त वाहिनी हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प अहोरात्र मुलांच्या सुरक्षिततेसाठी अहोरात्र तत्पर आहेत. तर नगरकर सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष चालला होता. त्याचवेळी गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुक्तवाहिनी या प्रकल्पाने केलेली उत्कृष्ट कामगिरी आपण ऐकूया. तर नगरकर सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष होता. सर्व वातावरण आनंदी होतं. त्याच गर्दीच्या पलीकडे ती धावत होती. नगरकर गणेश उत्सवाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण अहिल्यानगर रोषणाईने उजळून निघालं होतं. रस्त्यावर गर्दी, ढोल ताशांचा गजर, देखावे आणि बाप्पांच्या विसर्जनाची लगबग सुरू होती. पण याच गर्दीपासून दूर रात्रीच्या अंधारात एक अल्पवयीन मुलगी मात्र स्वतःला वाचवण्यासाठी धावत होती. गेल्या काही तासांपासून स्नेहालय उडान आणि मुक्तवाहिनी टीम गणेश उत्सवात बालविवाह विरोधी जनजागृती करत होती. त्याचबरोबर रात्रीची गस्त आणि स्वयंसेवकांचं नेटवर्कही सुरू होतं. रात्री 12:30 सुमारास मुक्तवाहिनीच्या गटावर रेल्वे स्थानकांवरील स्वयंसेवकांनी एक फोटो पाठवला. एक घाबरलेली मुलगी पोलिसांच्या ताब्यात होती. माहिती मिळताच मुक्तवाहिनीचे कार्यकर्ते तातडीने पोलीस ठाण्यात पोहोचले. सुरुवातीला ती खूप घाबरलेली होती, पण शांतपणे संवाद साधल्यानंतर तिने आपली कहाणी सांगितली. घरच्यांकडून तिच्यावर लग्नाचा दबाव होता. ती अल्पवयीन होती आणि तिला लग्न करायचं नव्हतं. या परिस्थितीतून दूर जाण्यासाठी ती घरातून निघाली आणि रेल्वेने अहिल्यानगरला आली. दिवसभर रेल्वे स्थानकावर बसून राहिल्यानंतर एक व्यक्तीने तिला जेवण देण्याच्या बहाण्याने सोबत नेलं. मात्र निर्लज्ज ठिकाणी गेल्यानंतर त्याने तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी मात्र ती घाबरून गप्प बसली नाही. तिने प्रतिकार केला, त्याला दूर ढकललं आणि जीवाच्या आकांताने पुन्हा रेल्वे स्थानकाच्या दिशेने धावत गेली. तिची अवस्था पाहून नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांना माहिती देण्यात आली आणि तिला सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तिच्या तोंडून निघालेलं एक वाक्य मनाला चटका लावून जात होतं. मला पुन्हा घरी जायचं नाही. ही केवळ त्या रात्रीची भीती नव्हती, तर अनेक दिवसाची घुसमट होती. रात्रीचे 3 तरी मुक्तवाहिनीचे कार्यकर्ते तिच्या सोबत होते. तिच्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली, वैद्यकीय तपासणी झाली आणि बालकल्याण समितीच्या प्रक्रियेनंतर तिला सुरक्षित निवारा मिळून देण्यात आला. या संपूर्ण घटनेत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. संकटाला वेळ नसते. सण असो, रात्र असो किंवा शहर उत्सवात मग्न असो, बाल सुरक्षेसाठी जनजागरूकता आणि मदतीची तयारी कायम असणं गरजेचं आहे. त्या रात्री एका फोटोमुळे माहिती मिळाली, एका फोनमुळे मदत पोहोचली. जागरूक नागरिक, पोलीस आणि मुक्तवाहिनीच्या कार्यकर्त्यांमुळे एका मुलीला सुरक्षितता मिळाली. गणेश उत्सवाची रोषणाई उतरली असेल, ढोल ताशांचा आवाजही थांबला असेल, पण त्या रात्रीची ही कहाणी आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारते. आपल्या आजूबाजूला एखादं मूल मदतीसाठी शांतपणे आपल्याकडे पाहत असेल तर आपण ते पाहतो का? कारण कधी कधी एखाद्याला वाचवण्यासाठी मोठी मोहीम लागत नाही. गरज असते एका जागरूक नजरेची, एका विश्वास देणाऱ्या शब्दाची आणि योग्य वेळी पुढे येणाऱ्या मदतीच्या हाताची. त्या रात्री एका मुलीला हे हात मिळाले आणि ती सुरक्षित ठिकाणी पोहोचली. ही घटना सांगणारे प्रवीण कदम, प्रकल्प व्यवस्थापक, स्नेहालय उडान प्रकल्प हिलानगर. तर नगरकर आत्ताच आपण ऐकली आहे मुक्तवाहिनी या प्रकल्पातील कार्यकर्त्यांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी. सर्वत्र गणेश उत्सवाच्या आनंदाचा जल्लोष होता. ढोल ताशाचा गजर होता. रस्त्यावर गर्दी होती आणि बाप्पाच्या विसर्जनाची लगबग सर्वत्र सुरू होती. परंतु या सर्व लगबगीतून सुद्धा वेळ काढून स्नेहालय संचलित मुक्तवाहिनी प्रकल्पातील टीमने त्याकडे धाव घेतली आणि एका छोट्याच्या अल्पवयीन मुलीचा जीव वाचवला. तिला सुरक्षित ठिकाण मिळावं यासाठी प्रयत्न केलं आणि तिला सुरक्षित ठिकाण मिळवून दिलं. तर नगरकर आपणही कोणी अडचणीत असेल तर त्याला तत्काळ मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे.
तर नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. त्यापूर्वी आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये आपल्या स्नेहालयातील काही हितचिंतकांचे वाढदिवस साजरा करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेशी गेल्या अनेक वर्षापासून जिव्हाळ्याचं आणि आपुलकीचं नातं जोडणाऱ्या मृणाल मुळे यांचा आज वाढदिवस आहे. मृणालताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. आई बाबांचं हे सुंदर असं गीत आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर सध्या सुरू आहे पितृपक्ष. आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्याचा आणि त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्याचा हा पवित्र काळ आपल्या पूर्वजांच्या आठवणी जपत त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे दान आणि सेवा. याच भावनेतून स्नेहालयाच्या वतीने पितृपक्षात दान करू, पूर्वजांचा सन्मान करू हा उपक्रम राबवला जात आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत आपण स्नेहालयाला आपल्या परीने योगदान देऊन स्नेहालयातील 450 हून अधिक मुलांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यासाठी हातभार लावू शकता. मंडळी, दान करण्यासाठी केवळ पैशाची गरज असते असे नाही. आपण तांदूळ, डाळ, साखर, मीठ यांसारखे धान्य आणि आवश्यक वस्तूंचेही दान करू शकता. आपण दिलेली छोटीशी मदतही एखाद्या मुलाच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकते आणि म्हणूनच या पितृपक्षात केलेले आपले हे अमूल्य दान म्हणजे आपल्या पूर्वजांना दिलेली एक मनापासूनची श्रद्धांजली ठरू शकते. चला तर मग या पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करूया, त्यांच्या आठवणींना सेवाभावाची जोड देऊया आणि गरजू मुलांच्या आयुष्यात आनंदाची एक छोटीशी ज्योत पेटूया. त्यासाठी तुम्ही संगीता सानप यांच्याशी संपर्क साधू शकता. यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120178. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 90010120178. त्याचबरोबर तुम्ही भरत सरांशी संपर्क साधू शकताय. त्यांचा संपर्क क्रमांक आहे 90110120176. त्याचबरोबर राजेश शेख यांचा संपर्क क्रमांक आहे 90110278. तसंच अधिक माहितीसाठी तुम्ही www.snehalaya.org या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. मंडळी, पूर्वजांचे स्मरण सेवेतून साकार करूया आणि या पितृपक्षात दान करून त्यांच्या आठवणींना एक सुंदर अर्थ देऊया. नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आपल्या स्नेहालय संस्थेतील काही हितचिंतकांचे आज वाढदिवस आहे. अश्विनी दिवटे ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपून आहेत. अश्विनीताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. तुमच्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया. पहला नशा हे ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आरजे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकरांना आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात. त्याचबरोबर आपल्या अहिल्यानगरमध्ये स्नेहालय संचलित सक्षमा हा एक प्रकल्प आहे. संघर्षातून सक्षमाकडे परिवर्तनाची नवीन दिशा देणारा हा सक्षमा प्रकल्प. आरोग्य सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचं उज्ज्वल भविष्य घडवायचं आहे का, तर तुमच्यासाठी स्नेहालय संस्थेच्या सक्षम प्रकल्पामार्फत सुवर्ण संधी उपलब्ध आहे. सक्षम प्रकल्पांतर्गत कौशल्य आधारित प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून त्यामध्ये बेड साईड नर्सिंग असिस्टंट हा एक कोर्स आहे. त्याचबरोबर गृहरुग्ण सहाय्यक या अभ्यासाचा समावेश केलेला आहे. या प्रशिक्षणाची खास वैशिष्ट्य म्हणजे 90 दिवसाचे हे प्रशिक्षण आहे. त्याचबरोबर 20% सैद्धांतिक आणि 80% प्रत्यक्ष प्रशिक्षण असणार आहे. त्याचबरोबर अनुभवी डॉक्टर नर्स आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असणार आहे. यामध्ये संवाद कौशल्य, शिस्त, सेवाभाव आणि व्यक्तिमत्व विकासावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोजगार मार्गदर्शन आणि प्लेसमेंट सहाय्यक सुद्धा करणार आहेत. तसेच निवास आणि भोजनासह पूर्ण मोफत प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये वयोमर्यादा आहे 18 ते 45, किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सेवा क्षेत्रात काम करण्याची तयारी आणि जिद्द असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणानंतर खासगी आणि शासकीय रुग्णालये, नर्सिंग होम, वृद्ध सेवा केंद्र तसेच होम केअर सेवा संस्थांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आजच सक्षम प्रकल्पामध्ये प्रवेश घ्या, ऍडमिशन सुरू आहेत. सक्षम म्हणजे केवळ प्रशिक्षण नाही, तर आत्मविश्वासाने, स्वाभिमानाने आणि सन्मानाने जगण्याची

तर आजच पाऊल उचला तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि नक्की आपणही आपले आयुष्य घडवू शकतो हा निश्चय आपल्या मनामध्ये ठामपणे आपण निर्धारित केला पाहिजे. तर आपण आताच सक्षम प्रकल्पाबद्दलची योग्य ती माहिती ऐकली आहे. नगरकर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, परंतु आपण आपल्या स्नेहवार्ता कार्यक्रमामध्ये आपल्या स्नेहालयातील काही हितचिंतकांचे बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. आज वाढदिवस आहे अश्विनी दिवटे यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालयातील प्रत्येक उपक्रमात सहभागी असतात. हे आपल्या स्नेहालय संस्थेशी प्रेमाचं आणि आपुलकीचं नातं टिकवून आहेत. अश्विनीताई, तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा पूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून. आणि वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या आवडीचं सुंदर असं गाणं आपल्याला ऐकूशी वाटतं. तर चला मग ऐकूया तुमच्या आवडीचं सुंदर असं गीत घर से निकलते ही. ऐकूया फक्त रेडिओ नगर

0: नमस्कार नगरकर, मी संतोष पानसरे आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. तर नगरकर दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे आदी. त्याचबरोबर सायंकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये सांजरंग हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत आरजे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता नगर डायरी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 8:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर रात्री 9 वाजता स्वर संजीवनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. रात्री 11 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: श्रोते मित्र हो नमस्कार. थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये आपल्या सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करतोय. मी आहे तुमच्यासोबत आर जे आदी. श्रोते मित्र हो थोड्या गप्पा थोडी गाणी यामध्ये सुरुवातीला आपण ऐकूया एक शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आणि याविषयी माहिती कदाचित आपल्याला सांग असेल पण ज्यांना अजून माहिती झाली नसेल त्यांच्यासाठी, ज्यांनी TET दिलेली आहे, CET दिलेली आहे आणि ते पास झालेत, उत्तीर्ण झालेत, तर पवित्र पोर्टल यामार्फत शिक्षक भरती मुलाखतीसह निवड प्रक्रिया ही लवकरच होणार आहे. राज्यातल्या मुलाखतीसह शिक्षक भरतीसाठी ही खूप मोठी अपडेट आहे. पवित्र पोर्टलद्वारे मुलाखतीसह निवड या प्रकारात पात्र उमेदवारांची शिफारस करण्याची प्रक्रिया आता प्राधान्यानं राबवण्यात येणार आहे. मित्र हो 10,347 पदं आता उपलब्ध आहेत आणि काही दिवसातच म्हणजे साधारण आठवडाभरातच पात्र उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्याचं नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आलेलं आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी ही माहिती दिलेली आहे. आत्तापर्यंतची जी स्थिती आहे याच्यामध्ये तर नियमित फेऱ्या 13,119 शिफारसी झालेल्या आहेत आणि त्यामध्ये रूपांतरित म्हणजे कन्वर्टेड झालेली जी आहेत 4,390 शिफारसी आहेत आणि मित्र हो एकूण शिफारसी 17,509 आहेत आणि यानंतरही 2,245 पदं रिक्त असणार आहेत. त्यासाठी उमेदवारांची उपलब्धता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मित्र हो मुलाखतीसह निवड कशी होणार या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आहे का. एका पदासाठी 3 उमेदवारांची शिफारस केली जाणार. संबंधित संस्थेकडून उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार. एकूण 100 गुणांवर पात्रता निश्चित केली जाणार. शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता निश्चित केली जाणार. शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसंच TET 90 गुण स्वयंचलित पद्धतीनं निश्चित होतील. खासगी अनुदानित शाळा व्यवस्थापनासाठी मुलाखतीचे 10 गुण असतील. उमेदवारांना आपला प्राधान्यक्रम तसंच संबंधित प्रवर्गातील आधीच्या उमेदवारांची माहिती पाहता येणार आहे. त्यामुळं मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेकडं राज्यातील हजारो उमेदवारांचं लक्ष लागलं आहे. तर ऐकणे आनंदाची बातमी. तेव्हा तुम्हीही ही परीक्षा दिलेली असेल तर यासाठी तुम्ही नेहमी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाची वेबसाईट जी आहे ती बघत रहा आणि दररोजच्या वृत्तपत्रांमध्ये जे नवीन नवीन अपडेट येणार आहे ते बघत रहा. कदाचित तुमचाही नंबर यामध्ये आलेला असेल. जर तुम्ही TET आणि TAIT परीक्षा पास झालेला असाल तर या आनंदासाठी आपण सर्वांना शुभेच्छा देऊया. ज्यांनी ज्यांनी परीक्षा दिली आणि जे जे उत्तीर्ण झालेत की त्यांना पुढच्या राऊंडमध्ये त्यांची शिफारस व्हावी आणि त्यांना कायमस्वरूपी एक छान शिक्षकी पेशातली नोकरी मिळावी. तेव्हा आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो. आज आहे 28 सप्टेंबर आणि माहितीच्या सार्वत्रिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून आज साजरा केला जातो. तर माहितीच्या सार्वत्रिक वापरासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 28 सप्टेंबर रोजी का साजरा केला जातो याचा उद्देश प्रत्येक व्यक्तीला माहिती मिळवण्याचा हक्क आणि त्याच्या महत्त्वावर जागरूकता वाढवणे. या दिवसाचा प्रारंभ युनेस्कोने 2015 केला आहे, ज्यामुळे लोकांना सरकारी आणि सार्वजनिक माहिती मिळवण्याचे अधिकार सुनिश्चित केले जातात. माहिती मिळवण्याचा हक्क हा लोकशाहीचा एक महत्त्वाचा घटक आहे, कारण तो नागरिकांना त्यांच्या सरकारांशी संवाद साधण्याची आणि जबाबदारी विचारण्याची संधी देतो. या दिवसाचं महत्त्व विशेषतः विकसनशील देशांमध्ये आणि वंचित समुदायांमध्ये अधिक असतं, कारण माहितीचा प्रवेश सामाजिक विकास, सुशासन आणि पारदर्शकतेला चालना देतो. डिजिटल युगात माहितीचा प्रवेश केवळ छापील माध्यमांपुरता मर्यादित नसून इंटरनेटच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वांना माहितीचा प्रवेश देणं म्हणजे समानता, न्याय आणि शाश्वत विकासाला चालना देणे हा होय. आपल्या इकडे नाही का, ज्येष्ठ समाजसेवक गांधीवादी अण्णा हजारे आपल्या अहिल्यानगरचेच नेते आहेत आणि सर्वसामान्यांसाठी त्यांनी अनेक उपोषणं केली आणि माहितीचा अधिकार यासाठी तर त्यांनी खूप मोठा लढा दिला होता आणि शेवटी त्यांच्या लढ्याला यश आलं आणि आपल्या भारतामध्ये माहितीचा अधिकार लागू झाला आणि आपणही माहितीच्या अधिकाराचा योग्य वापर करून आपल्याला हवी असेल ती माहिती मिळवून समाजासाठी, आपल्या देशासाठी, सर्वसामान्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे. परंतु या माहितीच्या अधिकाराचा उगाचच वापर कुणीही करू नये. तेव्हा आपण आता घेऊया एक म्युझिकल ब्रेक.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

वेलकम बॅक मित्रांनो. आता दुपारचा टायमिंग असतो, सगळेजण घरी असतात, जेवण वगैरे झालेलं असतं, आराम चाललेला असतो, आणि या वेळेस तुम्ही आपला रेडिओ नगर ऐकत असतात. आणि यामध्ये दुपारच्या वेळेमध्ये निवांत काही महत्त्वाची माहिती, गप्पा, गाणी हे मी या माझ्या शोमधून सांगतच असतो. तेव्हा आता एक साधारण ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मला सांगावं असं वाटते की ज्येष्ठ नागरिक जे आहेत, साधारण 55 वर्ष ओलांडल्याच्या नंतर हा त्रास होऊ शकतो की अचानक मूत्र थांबलं तर काय करावं, बरेच जण घाबरून जातात. 70 वर्षांच्या एका ENT तज्ज्ञ आणि ख्यातनाम ॲलोपॅथी डॉक्टरांचा हा अनुभव सांगितलेला आहे. तर एका सकाळी ते अचानक उठले, त्यांना लघवी लागली होती परंतु काही होईना. काही लोकांना वयानंतर कधीकधी अशी समस्या येते बरं का. त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले पण प्रयत्न सर्व व्यर्थ ठरले. तेव्हा त्यांना लक्षात आलं की काहीतरी समस्या झालेली आहे, काहीतरी गडबड झालेली आहे. डॉक्टर असले तरी अशा शारीरिक समस्यांपासून सूट मिळत नाही. खालचा पोटाचा भाग जड झाला आहे, बसताना किंवा उभं राहताना त्रास होऊ लागला, खालच्या पोटावर दाब वाढला. मग त्यांनी काय केलं, एका प्रसिद्ध युरोलॉजिस्टला फोन केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. युरोलॉजिस्टनं उत्तर दिलं की मी सध्या बाहेरच्या रुग्णालयात आहे आणि 2-3 तासांनी स्थानिक क्लिनिकमध्ये येईल, तोपर्यंत तुम्ही थांबू शकता का, थांबा. त्यांनी उत्तर दिलं प्रयत्न करतो. त्यावेळी त्यांच्या बालपणीच्या एका मैत्रीण असलेली डॉक्टर आहे, ती पण ॲलोपॅथी आहे, आणि त्यांची आठवण झाली. खूप कष्टानं त्यांनी त्या मैत्रीण डॉक्टरला परिस्थिती सांगितली. आता कसं काय सांगावं,

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

मैत्रिणीनं ते उत्तर दिलं की अरे तुझा ब्लॅडर पूर्ण भरला आहे आणि प्रयत्न करूनही लघवी होत नाही, काळजी करू नकोस. तर त्यावर एक छानसा उपाय सांगितला. तिनं सांगितलं की सरळ उभं राहा आणि जोरजोरात उडी मारा. पुन्हा पुन्हा उडी मारताना दोन्ही हात वर करा. जणू काही झाडावरून आपण एखादं फळ तोडतोय, आंबे तोडतोय. आणि असं 10 ते 15 वेळा करा. त्या वृद्ध डॉक्टरने विचार केला की आता अशा परिस्थितीमध्ये मी उडी मारू शकतो का? हे उपचार थोडे विचित्र वाटत आहे. तरीसुद्धा डॉक्टरला वाटला तर प्रयत्न तर करूया. आणि फक्त 4-5 उड्या मारल्यावर त्यांना तीव्र भावना झाली आणि लघवी झाली, त्यांना मोठा दिलासा मिळाला. ते आनंदानं आपल्या मैत्रीण डॉक्टरचे आभार मानू लागले, कारण इतक्या सहज या समस्येवर तोडगा निघाला. नाहीतर रुग्णालयात दाखल व्हावं लागलं असतं. ब्लॅडरची तपासणी, इंजेक्शन, अँटीबायोटिक, इन्फेक्शन्स, तसंच कॅथेटर घालणं, स्वतःला आणि कुटुंबियांना मानसिक ताण आणि लाखोंचं बिल, ते वेगळं. तेव्हा हा साधा उपाय आहे. अगदी आपल्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ मंडळी असेल आणि त्यांना जर अशी कधी समस्या आली तर हा उपाय नक्की लक्षात ठेवा. अशा कठीण प्रसंगाला अनेक जणांना सामोरं जावं लागतं, परंतु ते कुणाला सांगू शकत नाही, म्हणू शकत नाही, तेव्हा हा उपाय खूप उपयोगी पडणार आहे. तेव्हा मित्र, तुम्ही तुमच्या कुटुंबियांना किंवा शेजाऱ्यांना, नातेवाईकांना ह्या पद्धतीचे उपाय नक्की सांगा. हा उपाय त्यांना खूप फायदेशीर होईल. तर आवडला ना उपाय? चला आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक. मित्रांनो, नुकताच आपल्या महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी दुष्काळ जाहीर झालेला आहे. आणि हा दुष्काळ म्हणजे काय? तर आपल्याला माहितीच असेल की दुष्काळ म्हणजे पाऊस कमी पडल्यामुळं किंवा न पडल्यामुळं निर्माण झालेली पाणी, अन्न आणि पशूंच्या चाऱ्याची तीव्र टंचाई असलेला दीर्घकाळचा लोट. दुष्काळाचे प्रमुख प्रकार कोणते आहे माहिती आहे? हवामानशास्त्रीय दुष्काळ म्हणजे काय? तर सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडणे. दुसरा आहे कृषीविषयक दुष्काळ. जमिनीत ओलावा नसल्यानं पिकांचं नुकसान होणे हा झाला कृषीविषयक दुष्काळ. जलशास्त्रीय दुष्काळ म्हणजे नद्या, विहिरी आणि भूजल पातळी खालावणे. तर हे झाले दुष्काळाचे प्रकार. आता दुष्काळाची कारणं कोणती असतील? तर पहिलं कारण अनियमित पाऊस. मान्सून उशिरा सुरू होणं किंवा लवकर संपणं. दुसरं आहे पावसात खंड. पावसाळ्यात म्हणजे आपल्याकडे जी परिस्थिती आत्ता तयार झालेली आहे, सलग 3-4 आठवडे पाऊस न पडणं. पर्यावरणाचा नाश. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आणि जंगलांना लागणारे वणवे. तर हे काही कारणं आहेत.

आता दुष्काळाचे परिणाम कोणकोणते आहेत तर बघूया. पाणी आणि अन्न टंचाई. पिण्याच्या पाण्याची आणि अन्नाची तीव्र टंचाई निर्माण होऊन मानवी जीवन विस्कळीत होते. शेतीचं नुकसान म्हणजे पिकं सुकल्यामुळं शेतकरी आर्थिक संकटात येतात. जनावरांचे हाल. पिण्याचे पाणी आणि चाऱ्याअभावी पाळीव जनावरांचे जगणं देखील कठीण होतं. मित्रांनो, दुष्काळ निवारणासाठी केल्या जाणाऱ्या पाणी साठवणूक म्हणजे वॉटर हार्वेस्टिंग किंवा जलयुक्त शिवार यासारखे उपाय आपल्याला यावेळेस खूप फायदेशीर असतात. या संदर्भामध्ये पाणी फाउंडेशन ही महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाई निर्मूलन आणि जलसंधारणासाठी काम करणारी एक NGO आहे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: पाणी फाउंडेशनची 2016 अभिनेता आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यांनी सत्यमेव जयते या दूरदर्शन मालिकेच्या टीमसह या फाउंडेशनची स्थापना केली. याचा उद्देश होता महाराष्ट्रातील ग्रामीण भागाला टंचाईमुक्त करणे आणि शेतकरी तसंच ग्रामस्थांना जलसंधारणाबाबत प्रशिक्षित करणे. मित्रांनो, गावांमध्ये पाण्याचा ताळेबंद तयार करणं, पाण्याचे व्यवस्थापन शिकवणं आणि लोकसहभागातून श्रमदान व जलसंधारणाची कामे म्हणजे पाझर तलाव, नाला सरळीकरण, वॉटरशेड करून घेणं इत्यादी ही जी आहे त्यांची कामं आहेत. सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा आहे. ग्रामीण भागात स्पर्धात्मक आणि शाश्वत शेती तसंच जलसाक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी या पाणी फाउंडेशनतर्फे अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. तेव्हा आजच्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील पाणी फाउंडेशन कार्यरत आहे आणि आपणही वैयक्तिकरित्या यावर उपाययोजना करायला पाहिजे. ज्यावेळेस हवामानाचा अंदाज आपल्या हवामान खात्यानं सांगितला होता आणि त्यानुसार आपण जर योग्य त्याच वेळेस नियोजन केलेलं असेल तरी या दुष्काळ परिस्थितीमध्ये आपल्याला फारशी टंचाई जाणवणार नाही, थोडीफार झळ तर आपल्याला पोहोचणारच आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळात देखील असे दुष्काळ आलेले आहेत. 1971-72 दुष्काळ हा खूप मोठा दुष्काळ आहे असं म्हटलं जातं आणि टप्प्याटप्प्यानं निसर्गामध्ये देखील कधी 50 वर्षांनी, कधी 60 वर्षांनी, कधी 100 वर्षांनी अशा प्रकारचे वातावरण तयार होऊ शकतं आणि म्हणून दुष्काळ जे आहेत हे आपल्यासाठी चॅलेंजेबल आहे, आव्हानात्मक आहे. आपणही आपल्या घराच्या छतावर रेन हार्वेस्टिंग करून वर्षभर पावसाचं पाणी जर साठवून ठेवलं तर या दुष्काळाचा आपण चांगला सामना करू शकतो. तर नुकताच हा दुष्काळ जाहीर झालेला आहे, त्यामुळं मी थोडीशी माहिती सांगितली. पाण्याचं महत्त्व आपण जाणलंच पाहिजे, तेव्हा तुम्हीही पाण्याचं महत्त्व जाणा आणि पाणी जपून वापरा. आता आपण घेऊया म्युझिकल ब्रेक.

वेलकम बॅक मित्रांनो. आज आहे 28 सप्टेंबर आणि आज रणबीर कपूर या अभिनेत्याचा जन्मदिन. हिंदी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीचा कलाकार म्हणून रणबीर कपूर ओळखला जातो. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांचा हा पुत्र 28 सप्टेंबरला 1982 रोजी मुंबईमध्ये यांचा जन्म झाला. रणबीरचं शिक्षण माहीमच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यानं उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिका गाठलं आणि न्यूयॉर्कच्या लिस्ट्रॅसबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेतलं. 2007 संजय लीला भन्साळ यांच्या सांवरिया या चित्रपटात सर्वप्रथम त्यांनी भूमिका केली. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची तारीफही झाली आणि त्यांना पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला. 2009 वेकअप सीड आणि अजब प्रेम की गजब कहाणी या चित्रपटांसाठी त्यानं समीक्षकांचा सर्वोत्तम अभिनयासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार देखील पटकावला. 2016 ए दिल है मुश्किल हा त्याचा चित्रपट देखील प्रचंड यशस्वी झाला. तेव्हा रणबीर कपूरच्या संदर्भामध्ये आणखीनही काही इंटरेस्टिंग माहिती आपण ऐकणार आहोत, परंतु आता घेऊया म्युझिकल ब्रेक आणि ऐकूया रणबीर कपूर यांच्या पहिल्या चित्रपटातलं हे छानसं गीत, सांवरिया या चित्रपटातलं गीत.

0: जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, जिसे मेरी याद आए जब चाहे चली आए, रूप महल प्रेम गली खोली नंबर 420।
1: वेलकम बैक। रणबीरचा जन्म 28 सप्टेंबर 1982 रोजी मुंबईमध्ये झाला आणि महान कपूर फॅमिलीचे जे ज्येष्ठ अभिनेते होते पृथ्वीराज कपूर यांचा तो पणतू आणि अभिनेते दिग्दर्शक राज कपूर यांचा नातू। त्यांची मोठी बहीण रिद्धिमा एक इंटिरियर आणि फॅशन डिझायनर आहे। अभिनेता रणधीर कपूर हे त्यांचे काका आहेत आणि त्यांच्या मुली अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर हे रणबीरच्या चुलत बहिणी। एक विद्यार्थी म्हणून त्यांना शैक्षणिक विषयात फारसा रस नव्हता आणि तो त्यांच्या समवयस्कांपेक्षा कमी मानला जात असे। तरी पण त्यांना असं सांगितलं की त्यांना फुटबॉलमध्ये विशेष आवड आहे आणि त्यांनी फुटबॉलमध्ये उत्कृष्ट कामगिरी पण केलेली आहे। परंतु जसं कपूर कुटुंबाचं जे महत्त्वाचं होतं ते म्हणजे अभिनय आणि म्हणून रणबीरनं देखील अभिनय क्षेत्रच निवडलं आणि अनेक चांगले चांगले चित्रपट दिलेत। आता आपण ऐकूया रणबीर कपूरच्याच चित्रपटातलं एक गीत।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

वेलकम बॅक. तर मित्र हो, रणबीर कपूर 2007 साली या बॉलिवूडमध्ये त्यांचं आगमन झालं सांवरिया या चित्रपटाद्वारे. त्याच्यानंतर 2008 बचना ए हसीनो, लक बाय चान्स, वेकअप, सीड याच्यामध्ये ते पाहुणे कलाकार होते. त्यानंतर 2009 अजब प्रेम की गजब कहाणी यासाठी फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. त्यानंतर रॉकेट सिंग, सेल्समन ऑफ द इयर, 2010 राजनीती, अंजाना अंजानी, आणि त्याच्यानंतर 2011 चिल्लर पार्टी याच्यामध्ये पाहुणा कलाकार होता रणबीर. रॉक स्टार याच्यामध्ये पण फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता समीक्षक पुरस्कार त्याला प्राप्त झालेला आहे. त्यानंतर 2012 आला बर्फी, आठवत असेल तुम्हाला, त्याच्यामध्ये पण त्यांना पुरस्कार मिळाला आहे. 2013 बॉम्बे टॉकीज याच्यामध्ये तो पाहुणा कलाकार होता. त्यानंतर ये जवानी है दिवानी, बेशरम, 2014 भूतनाथ रिटर्न्स, पी के त्याच्यामध्ये पण पाहुणा कलाकार होता अर्थात. 2015 रॉय, बॉम्बे वेलवेट, तमाशा, 2016 गर्ल्स विथ गोल्स, ए दिल है मुश्किल, 2017 जग्गा जासूस, 2018 लव पर स्क्वेअर फूट, बकेट लिस्ट आणि संजू. आता हे संजू चित्रपटामध्ये रणबीर कपूर यानं संजय दत्तची भूमिका केलेली आहे, म्हणजे संजय दत्तच्याच जीवनचरित्रावर आधारित हा चित्रपट होता आणि संजय दत्तची भूमिका आपल्या रणबीरनं केलेली आहे. त्यानंतर 2021 शमशेरा आणि त्यानंतर ब्रह्मास्त्र भाग एक शिवा, तर असे चांगल्यापैकी चित्रपट जे आहेत ते रणबीर कपूर यांनी बॉलिवूडला दिलेले आहेत. आपणही बऱ्याच चित्रपटाचा आनंद घेतला असेल आणि त्याच्यामधले बरेचसे गीतं जे आहेत हे सुद्धा खूप छान होते. आता आपण ऐकूया रणबीर कपूर यांच्या चित्रपटातलं एक गीत.

Bunny, give me the moonbeam. Bunny.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम मित्रांनो. मित्र हो, तुम्हाला कदाचित माहीतच झालं असेल की आशियाई स्पर्धेमध्ये आपल्या भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्ण पदक मिळालेलं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, कबड्डी हा महाराष्ट्रात उगम पावलेला एक लोकप्रिय भारतीय सांघिक मैदानी खेळ आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रीयन माणसाला कबड्डी माहीत नाही असं कधी होणारच नाही. आणि हा महाराष्ट्रातला खेळ हळूहळू भारतात पसरला आणि आता जागतिक स्तरावर गेलेला आहे आणि आशियाई खेळाच्या स्पर्धेमध्ये आपल्या भारताला सुवर्णपदक प्राप्त झाले. अर्थात ते महिला संघानं, भारताच्या महिला संघानं या स्पर्धेमध्ये सुवर्णपद मिळवलं हे आपल्याला खूप अभिमानास्पद आहे. कारण महिला आणि कबड्डी हे समीकरण लवकर लक्षात येत नाही, परंतु आपल्या महिला पुरुषांच्या बरोबरीनं आज कर्तृत्व दाखवत आहेत आणि खेळसुद्धा त्याच्यासाठी अपवाद नाही. कारण की कबड्डी खेळ हा खूप साधा नाही आहे. प्रत्येक संघात एकूण 12 खेळाडू असतात, पण मैदानात एकावेळी 7च खेळाडू असतात आणि उर्वरित 5 खेळाडू बदली असतात. पुरुषांच्या सामन्यामध्ये 20-20 मिनिटांचे 2 डाव असतात, तर महिलांच्या सामन्यात 15-15 मिनिटांचेच 2 डाव खेळवले जातात.

एका संघातील खेळाडू म्हणजे रायडर श्वास रोखून कबड्डी कबड्डी म्हणत विरोधी संघाच्या कोर्टात गुण मिळवण्यासाठी जादा प्रयत्न करतो. रेडरने विरोधी पक्षांच्या खेळाडूंना स्पर्श करून किंवा मरे रेषा म्हणजे बोनस लाईन पार करून परत परत आपल्या कोर्टात सुरक्षित येणं अपेक्षित असतं. आणि मित्र हो, हा कबड्डी खेळ आता खूप जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेला आहे, तेव्हा आपल्या भारतीय कबड्डी संघाला देखील आपण शुभेच्छा देऊयात. आणि असंच भारताच्या शिरपेचात स्पेशली खेळामध्ये एक एक तुरा खोवला जावा अशी अपेक्षा करूया आणि घेऊया आजच्या कार्यक्रमातून निरोप. आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700-27505 किंवा 90110-6495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 2705 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन, तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात. तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन.

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
2: नमस्कार श्रोते, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी आहे आर्जन तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो, खूप मनापासून स्वागत. श्रोते हो, स्नेहालय संचलित रेडिओ नगर आणि मर्क्युरी फाउंडेशन अंतर्गत HIV अवेअरनेसची मालिका तुम्ही ऐकत आहात. आणि या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत लीना सवई आहे. नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या संस्थेच्या विहान प्रोजेक्टमध्ये कोऑर्डिनेटर म्हणून त्या काम पाहतात. आणि आज HIV अवेअरनेसच्या या मालिकेमध्ये त्या सुद्धा सहभागी झाल्या आहेत. तर तुमचं या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये खूप मनापासून स्वागत.
3: नमस्कार सगळ्यांचं.
2: नक्कीच, जसं मी आत्ता म्हणाले की HIV आणि एड्स, आजही आपल्या समाजामध्ये जर बघायला गेलं तर HIV आणि एड्सबाबत बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत. यूथला HIV एड्सचा फरक आजही जर विचारला कॉलेजमध्ये जाऊन तर सांगता येत नाही. तर बेसिकली HIV म्हणजे काय आणि एड्स म्हणजे काय, यातला मूलभूत फरक काय?
3: HIV हे विषाणू आहेत आणि एड्स ही स्थिती आहे. म्हणजे ज्यावेळेस HIVच्या विषाणूंनी एक विशिष्ट असं संकलन केल्यानंतर जी स्थिती निर्माण होते, म्हणजे वेगवेगळे आजार झाल्यानंतर जी स्थिती निर्माण होती त्याला एड्स असं म्हणतात. आता हे जे विषाणू आहेत हे कधीकधी शरीरामध्ये अगदी कमी प्रमाणामध्ये असतात आणि खूप प्रमाणामध्ये पण असतात. आणि हे खूप प्रमाणामध्ये वाढल्यानंतर मग ती स्थिती जी निर्माण होती त्याला HIV असं म्हणतात.
2: नक्कीच. HIV होण्याचे किंवा HIV संक्रमणाचे काही मार्ग आहेत का, किंवा कुठल्या कारणांमुळे HIV होऊ शकतो?
3: हो, तर HIV हे चार कारणांमुळे होतात. पहिलं आहे दूषित रक्त, म्हणजे HIV पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जे दूषित रक्त असतं त्यामुळे. त्याच्यानंतर दुसरं आहे असुरक्षित लैंगिक संबंध. त्यानंतर तिसरं आहे आईकडून HIV पॉझिटिव्ह महिलेकडून तिच्या होणाऱ्या बाळाला. आणि चौथं आहे दूषित सुई. आता तसं बघितलं तर पहिले जे तीन कारणं आहेत म्हणजे दूषित रक्त, दूषित सुई आणि आईकडून तिच्या होणाऱ्या बाळाला, हे तीन तर खूप गौण झालेले आहेत. कारण आता याच्यावरती खूप विज्ञान पुढं गेलेलं आहे, त्यामुळे पसरण्याचे चान्सेस नाही आहेत. फक्त एक कारण जे आहे तर लैंगिक संबंध, यातूनच मोस्ट ऑफ पसरत असतो.
2: HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना उपचार पद्धती म्हणजे ART थेरपी आहे, आणि ती त्या व्यक्तींसाठी किती महत्त्वाची आहे?
3: HIV साठी जी ART थेरपी आहे, सगळ्यात महत्त्वाचं ART म्हणजे काय तर अँटी रिट्रोव्हायरल थेरपी. म्हणजे ही जी आहे तर विषाणूंना कंट्रोल करण्याचं काम करत असते ही थेरपी. ती शरीरामध्ये गेल्यानंतर, म्हणजे प्रत्येकाचं मेडिसिन्स घेण्याची एक वेगळी मेडिसिन्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. काहींना फर्स्ट लाईन आहे, काहींना सेकंड लाईन आहे, काहींना थर्ड लाईन आहे. काहींचे मेडिसिन्स हे आहेत तर 12 तास काम करणारे आहेत, काहींचे 24 तास काम करणारे आहेत. तर ही जी मेडिसिन आहे शरीरात गेल्यानंतर ती काय काम करते तर आपल्या शरीरातलं जे विषाणू आहेत हे या विषाणूंचं अन्न जे आहे तर हे रक्तातल्या पांढऱ्या पेशी आहेत. आणि रक्तातल्या पांढऱ्या पेशी ह्या ज्या आहेत तर ह्या आपल्या शरीरामधली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम करत असते. आणि ती रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे जी पांढऱ्या पेशी आहे नेमकं तेच अन्न जे आहे तेच जे आहे तर त्या विषाणूंचं अन्न असतं. तर त्या आपल्याला त्या पांढऱ्या पेशींना वाचवायचं आहे, म्हणून ही थेरपी खूप महत्त्वाची आहे. तर ही जे मेडिसिन्स आहे तर ते जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातं त्यावेळेस ते पांढऱ्या पेशींभोवती एक आवरण तयार करतं. आवरण तयार केल्यानंतर ते काहींच्या शरीरामध्ये 12 तास काम करतं आणि काहींच्या शरीरामध्ये 24 तास ते आवरण त्या पांढऱ्या पेशींभोवती असतं. आणि ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी हे मेडिसिन घेतलं जातं, ही मेडिसिन जी आहे तर ती ही वेळेमध्ये घेणं गरजेचं आहे. कारण 12 किंवा 24 तासच काम करत असते. मग जर वेळेवर त्यांनी घेतलं तर आपण प्रोटेक्ट करू शकतो पांढऱ्या पेशींना. आणि जर वेळेमध्ये घेतलं नाही तर हे विषाणू आधीच भुकेलेले असतात आणि मग ते पांढऱ्या पेशींवर अटॅक करतात आणि आपल्या पांढऱ्या पेशी ज्या आहेत त्या नष्ट करतात. आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर ह्या पांढऱ्या पेशी वाचवायच्या. जेणेकरून आपली रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ती कायमस्वरूपी व्यवस्थित राहील.
4: नक्कीच,
3: म्हणून ART महत्वाची आहे.
4: नक्कीच, या सगळ्यामध्ये एखादी व्यक्ती HIV पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला टेस्टिंगच्या माध्यमातून म्हणजे चाचण्यांच्या माध्यमातून कळतं. पण एखाद्या व्यक्तीला HIV पॉझिटिव्ह असल्याचं कळल्यानंतर वारंवार त्या व्यक्तीला आयुष्यभर चाचण्या कराव्या लागतात का किंवा त्याची गरज आहे का?
3: नाही, एकदा तपासणी केली तर तो रिपोर्ट पुन्हा निगेटिव्ह येऊ शकत नाही. एकदा पॉझिटिव्ह आला तर तो कन्फर्म पॉझिटिव्ह असतो. पण ती टेस्ट कुठे झालेली हे महत्वाचं आहे. जसं की ICTC मध्ये जर ही तपासणी झालेली असेल तर ती कन्फर्मेटरी टेस्ट असते. आणि इतर जर सपोज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर झालेली असेल तर कन्फर्मेटरी म्हणून आपल्याला ICTC मध्येच टेस्ट करावी लागते, ती फायनल रिपोर्ट.
4: नक्कीच. नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या संस्थेसोबत तुम्ही आहात, तर ही संस्था नेमकी काय आहे किंवा ही कोणासाठी काम करते?
3: नेटवर्क ह्या शब्दामध्येच सगळा अर्थ आहे. खरं तर नेटवर्क म्हणजे जाळं. HIV पॉझिटिव्ह लोकांनी HIV पॉझिटिव्ह लोकांसाठी तयार केलेली ही संस्था आहे. म्हणजे HIV पॉझिटिव्ह लोकां एकतर समदुःखी व्यक्ती असले ना तर एकमेकांचे दुःख एकमेकांना कळतात, म्हणून कदाचित त्यावेळेस ती संस्था निर्माण झालेली असू शकते.
4: नक्कीच. आणि यातला विहान प्रोजेक्ट ज्याच्या तुम्ही कोऑर्डिनेटर आहात, विहान प्रोजेक्ट नेमकं काय आहे?
3: आता ह्या संस्थेमध्ये हा एक प्रोजेक्ट आहे जो की HIV पॉझिटिव्ह लोकांचं ज्यावेळेस डिटेक्शन होतं त्याच्यानंतर हे काम करतं. म्हणजे त्यांचं ICTCचं डिटेक्शन झालं की त्यांना ARTला लिंक करणं, ARTला लिंक झाल्यानंतर त्यांचं मेडिसिनचं मॉनिटर करणं, जे की 7 महिने फॉलोअप असतात. 7 महिने फॉलोअप या करता की कधी कधी काय होतं, नवीन जे डिटेक्ट झालेले क्लायंट असतात त्यांच्या शरीरावर हे ART ज्यावेळेस ते घेतात त्यावेळेस अनेक साईड इफेक्ट्स होण्याचे चान्सेस असतात आणि त्यांनी मध्येच मेडिसिन्स बंद करू शकतात. तर आपल्याला हेच मॉनिटर करायचं आहे की 7 महिने आपल्याला त्यांना ऑन ART ठेवायचंय, जेणेकरून ते त्यांना कितीही त्रास झाला तरी पण ते मेडिसिन्स बंद नाही करणार. आणि सुरुवातीला जेव्हा ते अदरन्स व्यवस्थित ठेवतील तर जे सुरुवातीला व्यवस्थित अदरन्स ठेवतात ते कायमस्वरूपी अदरन्स व्यवस्थितच ठेवतात.
4: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की काही साईड इफेक्ट याचा उल्लेख आलेला आहे, तर बऱ्याच वेळा HIV पॉझिटिव्ह व्यक्ती ज्यांना आयुष्यभर या सगळ्या थेरपीला सामोरं जावं लागतं किंवा ही फॉलो करावी लागते, पण त्यांना इतरही काही आजार होऊ शकतात का किंवा या औषधांमुळे इतरही काही आजार जडू शकतात का?
3: ह्या मेडिसिन्समुळे आजार जडू शकत नाही. जर मेडिसिन्स व्यवस्थित घेतले तर त्यांची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती व्यवस्थित होती आणि त्यांचं आयुर्मान आयुष्य जे आहे ते भरपूर वाढतं. त्याच्यामुळे ह्या खरं तर ह्या आजाराचा आणि इतर आजारांचा काही संबंध नाही आहे.
4: नक्कीच. त्यांचा फॉलोअप घेण्यासाठी काम पाहता एखादी लक्षात राहण्यासारखी केस आहे का किंवा दररोजचं तुमचं हे काम आहे तर कशी प्रक्रिया असते? मेडिसिन व्यवस्थित घेत आहेत की नाही, हा फॉलोअप कसा ठेवला जातो?
3: आम्हाला ART सेंटरकडून एक 7-8 प्रकारची लिस्ट येत असते, ज्यामध्ये ICTC लिंकेज लॉसचा फॉलोअप असतो, जो की त्यांचं डिटेक्शन झालेलं आहे आणि ARTला ते लिंक झालेले नाही आहे तर त्यांचा एक फॉलोअप असतो, त्यांना आपल्याला लिंक करावं लागतं. त्यानंतर LFU फॉलोअप म्हणजे लॉस टू फॉलोअप, म्हणजे गोळ्या स्टार्ट झालेल्या आहेत पण मेडिसिन्सवर ते येत नाही आहे रेग्युलर बेसिसवर, मग त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना आपल्याला ARTला लिंक करावं लागतं. त्यानंतर आहे व्हायरल लोड ड्यू, म्हणजे त्यांचं मेडिसिन्स घेत आहेत पण त्यांचा व्हायरल लोड झालेला नाही आहे. व्हायरल लोड जर झालेला नसेल तर आपल्याला त्यांच्या शरीरामधले विषाणूंची संख्या कळणार नाही आणि संख्या न कळल्यामुळे आपल्याला त्यांचं पुढची ट्रीटमेंट आपल्याला आपण जी देतोय ती जी थेरपी आहे ती बरोबर आहे का हे त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही, त्यामुळे त्यांची ती टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर असती अनसप्रेस व्हायरल लोड, म्हणजे ज्यांचा व्हायरल लोड हा 1000 जास्त वाढलेला आहे अशा क्लायंटचे फॉलोअप, मग त्यांना आपल्याला 3-4 महिने फॉलोअपमध्ये, म्हणजे जोपर्यंत त्यांचा व्हायरल लोड हा व्यवस्थित होत नाही, म्हणजे TND म्हणजे टार्गेट नॉट डिटेक्टेड, म्हणजे शून्य विषाणूंची संख्या जी आहे ती डिटेक्ट झिरो होतीये, ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचा फॉलोअप घ्यावा लागतो. त्यानंतर आहे गरोदर महिला ज्या HIV पॉझिटिव्ह आहेत आणि त्या प्रेग्नेंट आहेत, तर त्या महिलांचा पण फॉलोअप आपल्याला त्यांचं बच्चू 18 महिन्याचं होईपर्यंत घ्यावा लागतो. तर अशा वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला क्लायंटचा फॉलोअप घ्यावा लागतो.
4: नक्कीच. यामध्ये फॅमिलीचं सुद्धा काउन्सिलिंग असेल किंवा टेस्टिंग असेल, मग एच आय व्ही टेस्टिंग असेल किंवा टी बी टेस्टिंग असेल, हे किती महत्त्वाचं किंवा हे किती गरजेचं आहे?
3: तसं बघितलं तर प्रत्येकाला आपलं एच आय व्हीचं स्टेटस माहिती असणं खूप गरजेमुळे घरातल्या पैकी एक तपासणी करून घेणं गरजेचं असतं. त्यामुळे मी सांगेल की प्रत्येकाने एच आय व्हीची तपासणी करून घेणं खूप गरजेचं आहे.
4: नक्कीच. आजही आपल्या समाजामध्ये बरेचसे समज गैरसमज आहेत, म्हणजे एच आय व्ही पॉझिटिव्ह असणाऱ्या व्यक्तीसोबत आपण राहू शकत नाही, जेवण करू शकत नाही किंवा एका ताटामध्ये जेवण करू शकत नाही, एकत्र राहू शकत नाही किंवा एखादं टॉयलेट असेल, बाथरूम असेल हे वापरू शकत नाही, अशा बऱ्याचशा समज गैरसमजी आहेत. तर या कितपत खरे आहेत?
3: मी मघाशीच

0: सांगितलेलं आहे की एच आय व्ही हा चार कारणांमुळे पसरतो. दूषित रक्त, दूषित सुई, आईकडून होणाऱ्या तिच्या बाळाला आणि असुरक्षित लैंगिक संबंध. आता जेवणामध्ये ह्या कोणत्याही गोष्टी येत नाही, राहण्यामध्ये कोणत्या गोष्टी येत नाही, किंवा त्यांचे कपडे एकमेकांचे कपडे जरी घातले तरी काही विशेष फरक पडत नाही. म्हणजे ह्या चार कारणांव्यतिरिक्त कोणत्याही कारणामधून एच आय व्ही पसरत नाही. खरं तर हा जो हे जे विषाणू आहे ना, ज्यावेळेस हवेच्या संपर्कामध्ये येतात तर त्यावेळेस ते हवेमध्ये ते जिवंत राहू शकत नाही.
1: नक्कीच. अनेक सरकारी योजना आहेत, अनेक स्कीम्स आहेत, ते एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींना सुद्धा आहेत का?
0: हो, तर एच आय व्ही पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी बऱ्याचशा योजना आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे संजय गांधी निराधार योजना. वयाच्या 60 वर्षाच्या आतमध्ये जे काही एच आय व्ही पॉझिटिव्ह लोक आहेत तर त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार योजना आहे. त्यापेक्षा जर 60 वर्षापेक्षा जास्त वयोवृद्ध असतील तर त्यांच्यासाठी पण याच संजय गांधी वयोवृद्ध योजना म्हणून आहे, ती आहे. त्यानंतर जे लहान मुलं आहेत 18 वर्षाच्या आतले तर त्यांच्यासाठी बाल संगोपन ही योजना आहे.
1: नक्कीच. त्याचबरोबर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून या प्रोजेक्टवर काम पाहताय किंवा या संस्थेमध्ये काम पाहताय, एखादा आठवणीत राहिलेला प्रसंग किंवा एखादी आठवणीत राहिलेली केस आहे का?
0: अशा खूप केसेस आहेत, पण एक अशी आहे, म्हणजे एक नाही म्हणता येणार, खूप अशा आहेत की जे आम्हाला खूप म्हणजे आनंद वाटतो की लहान बाळ जर निगेटिव्ह आलं ना तर त्यावेळेस खूप आनंद वाटतो. तर असंच एक केस होती जी की LFU मध्ये होती, म्हणजे त्यांनी मेडिसिन, त्या स्त्रीनी मेडिसिन्स बंद केलेले होते आणि ती प्रेग्नंट होती. तिला पुढचं काहीच माहिती नव्हतं की मेडिसिन्स घेणं किती महत्त्वाचं आहे. तर आमच्याकडे ती केस आली होती ARTमार्फत आणि त्यांचा फॉलोअप आउटरीच वर्करनी घेतला होता. ती वारंवार फक्त एवढंच म्हणायची की मी मेडिसिन्स घ्यायला येईल, पण ती तरीही येत नव्हती. जवळजवळ 2-3 महिने ती आलीच नाही आणि ती अवघे 3-4-5 महिन्याची आय थिंक प्रेग्नंट होती. तर आउटरीच वर्करनी आम्हाला सांगितलं की मॅडम असं असं आहे, ती काही मेडिसिन्स घेत नाही आहे आणि ती 4-5 महिन्याची गरोदर पण आहे. तर आम्ही मग तिचं घरी जाऊन फॉलोअप घेतला. तर त्यांच्या घरी खूप लोक बसलेले होते तर ती कम्फर्टेबल नव्हती आमच्याशी बोलण्यासाठी. मी फक्त तिला म्हणजे त्यांच्यासमोर तिच्याशी काहीच बोललं नाही, एक मैत्रीण म्हणून फक्त बोललो. त्यानंतर तिचा नंबर घेतला आणि नंबर घेऊन आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये आल्यानंतर तिला एक कॉल केला आणि कॉलमध्ये तिला सर्व गोष्टी एकदम इतंभूत सगळ्या स्पष्ट अशा समजावून सांगितल्या की तू मेडिसिन्स घेणं किती गरज, त्यासाठी अगदी नाही झाली. पण तिच्याबरोबर वारंवार आम्हाला कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागलं, रोज दिवसात म्हणजे आठवड्यातून 2-3 तिला कॉल करून तिच्याबरोबर एक नॉर्मली असं एक मैत्रिणीसारखं पहिल्यांदा गप्पा मारल्या आणि मग जसं जसं तिच्यामधलं आणि आमच्यामधलं संभाषण वाढलं त्याच्यानंतर मग तिला ते पटत गेलं आणि तिने मेडिसिन स्टार्ट केले. मेडिसिन स्टार्ट झाल्यानंतर तिचं डिलिव्हरी झाली, बच्चू झाला. बच्चू 18 म्हणजे त्याच्यानंतर पण आम्ही तिचा फॉलोअप घेतला 18 महिने. तिच्या 18 महिन्या होईपर्यंत बच्चूची तपासणी वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्यानंतर ज्यावेळेस 18 महिन्याचा तिच्या त्या बाळाचा फायनल रिपोर्ट आला निगेटिव्ह, त्यावेळेस तिच्या आनंद म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो म्हणजे आम्ही शब्दात सुद्धा सांगू शकणार नाही.
1: या सगळ्यामध्ये काउन्सिलिंग फार महत्त्वाचं आहे आणि जे तुम्ही नेहमी सतत सातत्यानं करत असता, किती गरजेचं आहे काउन्सिलिंग?
0: खूप महत्त्वाचं आहे. आणि कसं होतं, एकाच काउन्सिलिंगमध्ये क्लायंट ॲग्री होईलच असं नाही, त्यांच्याबरोबर वारंवार संवाद साधावा लागतो. कधी कधी त्यांच्याबरोबर मैत्रीचं नातं निर्माण पहिल्यांदा करावं लागतं आणि मग नंतर त्यांना त्या गोष्टी प्रेझेंट कराव्या लागतात.
1: नक्कीच. फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा त्याचबरोबर महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा फॅमिलीतून जर सपोर्ट असेल आणि तो चांगला पॉझिटिव्ह सपोर्ट असेल तर एखादी केस जी आहे ती यामध्ये सातत्य ठेवू शकते किंवा ART थेरपी व्यवस्थित घेऊ शकते. तर हे सुद्धा किती महत्त्वाचं आहे.
0: फॅमिली काउन्सिलिंग खूप महत्त्वाची आहे कारण आपण फक्त त्यांच्याबरोबर 1-to-1 काउन्सिलिंग करू शकतो, पण फॅमिली जी आहे ती त्यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक सगळ्या गोष्टींनी सपोर्ट करत असते. त्यामुळे आधी आपल्याला फॅमिलीला अवेअर करणं गरजेचं असतं कारण ज्यावेळेस डिटेक्शन होतं त्यावेळेस खूप प्रश्न असतात त्या फॅमिलीमध्ये किंवा त्या व्यक्तीमध्ये. सेल्फ स्टिग्मा जो म्हणतात ना तो आधी आपल्या घरापासून स्टार्ट होतो. पहिल्यांदा आपल्यापासून होत असतो आणि मग आपल्या घरातल्यांपासून होत असतो. म्हणून आपल्याला पहिल्यांदा त्यांच्या

0: त्यांच्याबरोबर त्यांना सगळ्या गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं.
1: या सगळ्या तुमच्या कामामध्ये जिल्हा रुग्णालय तर आहे, ARTC सेंटर आहे, पण त्याचबरोबर इतर सामाजिक संस्थांची सुद्धा मदत होते का?
0: हो, होते. आपल्या ARTC सेंटरमध्ये स्नेहालयचे पण छोटे छोटे मुलं आहेत जे की स्नेहालयमध्येच असतात, त्यांची खूप मदत होती. कारण ARTCचं सातत्य काउन्सिलिंग जे आहे किंवा इतर ज्या फॅसिलिटीज आहे तर आपल्याला त्यांना पण मिळवून द्याव्या लागतात. त्यानंतर जे गट्स आहेत जसे की TI, FSW, MSM, TG किंवा IDUs हे जे आहेत, तर त्यांनाही आपल्याला त्यांच्याबरोबरही आपल्याला काम करायचं असतं. कारण ते HIV पॉझिटिव्ह असतात आणि त्यांनाही त्या सर्व्हिसेस मिळणं खूप गरजेचं असतं. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचाही सपोर्ट खूप छान मिळतो.
1: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि या माध्यमातून अवेअरनेसचा एक भाग म्हणून सहभागी झालात. खरं तर तुम्ही रोजच या कामामध्ये असता, या कार्यामध्ये असता. कसं वाटतं आज या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताना?
0: नाही, खूप छान वाटतं. कारण आम्ही ARTC बरोबर तर काम करतोच आहे, पण इतर जनतेबरोबर पण काम जर आम्हाला सांगण्याची संधी मिळाली तर खूप आनंद आहे.
1: आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आलात आणि जो तुमच्या खरंच रोजच्याच कामाचा भाग आहे, पण तो आज या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचवता आला, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार. तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगरडायरी या कार्यक्रमामध्ये होत्या लीना सवई. नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ HIV या संस्थेतील विहान प्रोजेक्टच्या कोऑर्डिनेटर लीना सवई यांची मुलाखत आज तुम्ही नगरडायरी या कार्यक्रमामध्ये ऐकली. स्नेहालय, स्नेहालय संचलित रेडिओनगर 90.4 FM आणि मर्क्युरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं HIV अवेअरनेस संदर्भातील ही एक विशेष मालिका आपण ऐकली. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. ऐकत रहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र RJ संजय।

नमस्कार, मी अनंत जोग। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज, आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि

0: कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार
1: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार
0: आपल्या शेतीसाठी आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार
1: रेडिओ नगर आवाज आपल्या मातीचा आपल्या माणसांचा
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्ये

0: चा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: रसी कहो रेडियो नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते आहेत सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राग दरबारी आलाप. ऐकूयात स्वर संजीवनी.
2: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी राग दरबारीमध्ये आलाप सादर करणार आहे. राग दरबारी रात्री ऐकल्यामुळे झोप लागायला मदत होईल. दिवसाचे ताणतणाव आणि इतर हालअपेष्टा जर असतील तर त्याच्यापासून नक्की सुटका होईल आणि एक प्रकारची मनाला विश्रांती मिळेल याची मला खात्री आहे. जरूर ऐका आणि काही सूचना किंवा प्रश्न असतील तर ईमेल पाठवा. ईमेल cureTune@gmail.com cureTune@gmail.com. धन्यवाद. जय हो.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज आपण ऐकलात राग दरबारी आलाप. गायक आणि सादर करते होते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा. पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास, जाणून घेऊयात लेखकापुढे.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनलवर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःच आणि समाज

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे संयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय संचालित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा. न बंद करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सांडपाणी

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.